घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 22 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झालं की बाकीची सगळी चक्र आपापल्या परीनं हळू किंवा जलद फिरू लागतात. त्याचप्रमाणे आपल्या मनाचं आहे. मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्ती देखील हालचाल करू लागतात. मनाला आपल्या शक्तीनं ताब्यात आणणं फार कठीण आहे. ते थोर माणसाला जमण्यासारखं आहे. पारा समोर टाकला तर तो दिसतो, पण काठीनं मारला तर तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे मन आहे हे समजतं, पण ते आवरता येत नाही. म्हणूनच भगवंताला शरण जावं. आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला. अंतःकरणाची घाण पुसायचं जे काम आहे ते साधनानं होतं. मिरच्या, मिरे, मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात, त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी 3 गोष्टींचा मसाला पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी आहेत? शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचं नामस्मरण. या त्या 3 गोष्टी आहेत. शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा, धार्मिक आचार आणि नीतीचं वर्तन. शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणं, द्वेष मत्सर नसणं आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणं. भगवंताचं नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणं. नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोनं नामस्मरण सोडायचं कारण नाही. तिनं नाम घेतलं तर पत्नी धर्म सोडला असं होत नाही. मनात येणारे भलते सलते विचार हे नामाच्या प्रेमाला आळकाठी करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे या विचारांना थाराच देऊ नये म्हणजे झालं. एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यात हुशार होता. तो असं करायचा की चोर ज्या बाईच्या नादी असेल तिला फितूर करून घ्यायचा, म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे. त्याचप्रमाणे आपलं मन जिथं गुंततं तिथं भगवंताला ठेवला की मन आपल्या ताब्यात आलंच म्हणून समजा. मनाचं संयमन करायला 2 उपाय आहेत. एक म्हणजे पातंजली योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती. पातंजली योग म्हणजे युक्ताहार विहार, नियमित राहणं आणि इंद्रियांचा निरोध करणं. भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. या प्रेमाची साधनं कोणती? तर भगवंताचं नामस्मरण, त्याचं कथाकीर्तन, साधू समागम आणि त्यातल्या त्यात सद्गुरूची कृपा ही होत. भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्म होतात ती वाईट कर्म आहेत. कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचं नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा नेम ठेवला तर नाम आपोआप येतं. कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नाही. जो नामात प्रपंच करील त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखासमाधानाचा लाभ झाल्यावाचून राहणार नाही. अनावर मनाला नामाचं ओंडकं बांधावं म्हणजे भगवंताचं प्रेम येत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक पहिले समास सहावा श्रोत्यांचे वर्णन। आता भक्त ज्ञानी सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न अशा सत्यवादी श्रोत्यांना वंदन करूया। सत्वाचे आगर बुद्धीचे सागर नाना शब्दरत्नांची खाण म्हणजे श्रोते होय। जे नाना अर्थरूपी अमृताचे भोक्ते असतात प्रसंगी वक्त्यापेक्षा श्रेष्ठ वक्ते असलेले असे श्रोते असतात। नाना संशय दूर करणारे असे निश्चयी पुरुष म्हणजे श्रोते असतात। त्यांची धारणाशक्ती अपार असते। त्यांना ईश्वराचे अवतार किंवा बसलेले प्रत्यक्ष ईश्वर देखील म्हणता येईल। अत्यंत शांत सात्विक अशा ऋषी किंवा ईश्वराचे प्रतिनिधी असलेले श्रोते सभामंडळाला अत्यंत शोभा आणतात। त्यांच्या हृदयात वेदगर्भ राहतो, मुखात सरस्वती वास करते। ते जे जे बोलतात त्यातून देवगुरू असल्याचा भास होतो। अग्निप्रमाणे पवित्र स्फूर्ती किरण देणारे दिनकर ज्ञानात श्रेष्ठ असल्याने ब्रह्मांड बोध देणारे असे श्रोते असतात। ते अखंड सावध असतात। त्यांना त्रिकालाचे ज्ञान असते। सर्व काळ ते कोणताही अभिमान न बाळगता आत्मज्ञानात मग्न असतात। ज्यांच्या दृष्टी खालून गेलेले नाही असे काहीच नाही। सर्व गोष्टी ते मनाने जाणतात। आपल्याला जे जे काही आठवते ते त्यांना आधीच माहिती असते। त्यामुळे त्यांच्यासमोर ज्ञातेपण घेऊन आपण काय सांगावे। मात्र हे श्रोते गुणग्राहक आहेत, त्यामुळे कोणतीही शंका न बाळगता सांगत आहे। ते ऐकत आहेत हे माझं भाग्यच आहे। नेहमी दिव्य अन्न सेवन करणारे कधी साधे जेवतात त्याप्रमाणे आज माझी प्राकृत वचने ऐकत आहेत। आपल्या शक्तीनुसार भावानुसार परमेश्वराची पूजा करावी, मात्र पूजा करूच नये हा विचार कुठेच नाही। त्याप्रमाणे मी मुखदुर्बळ आहे तरी देखील मी ही पूजा करीत आहे। श्रोते म्हणजे केवळ परमेश्वरच आहेत, त्यांची पूजा मी फार बोलून करीत आहे। मला व्युत्पत्तीचे ज्ञान नाही, चातुर्य नाही, व्यवस्थितपणा नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, वचनात माधुर्य नाही असा माझा वागविलास आहे। पण जगदीश भावाचा भुकेला आहे म्हणून सावकाश बोलत आहे। श्रोते हो, तुम्ही जगदीशाची मूर्ती आहात, तरीही मी अल्पमती बुद्धिहीन व्युत्पत्ती न जाणणारा आपली सलगी करीत आहे। समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी त्याच्या अंगी सामर्थ्य असते, त्याप्रमाणे तुम्हा संतांची जवळीक आहे म्हणून मी हे धाडस करीत आहे। वाघ सिंह भयानक असतात, मात्र त्याची पिले त्यांच्यासमोर निशंकपणे खेळतात। त्याप्रमाणे संतांचा अंकित असलेला मी तुमच्या समोर बोलत आहे। माझी चिंता तुमचे चित्त वाहिलंच की आपले बोलणे वावगे असले की त्यात सुधारणा करावी लागते, परंतु न्यून पूर्ण करा असे मला सांगावे लागत नाही। तुम्ही संत सज्जन विश्वाचे मायबाप आहात, प्रेमाने माझ्यासाठी हे कराल असा विश्वास वाटतो। माझ्या म्हणण्याचा आशय जाणून उचित ते करावे, पुढील कथेकडे लक्ष द्यावे अशी विनंती हा दासानुदास करीत आहे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेस्तवन नाम समास षष्ठ समाप्त।

0: नो कॅश नो टेन्शन, कारण आय एम पी एस आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

ఓం నమః శివాయ. శ్రీ సరస్వత్యై మహాలక్ష్మై మహాకాళ్యై చ నమో నమః. శ్రోతేహో నమస్కార. खर तर लेकीची सासरी पाठवणी करत असताना तिच्या आईला काही बोलणं आणि गाणं तर मुळीच शक्य नाही. अश्रू अश्रू आणि केवळ अश्रू हेच उत्तर येतं हो. जिथं काळजातली माया दडलेली असते ना तिथंच अश्रू येतात हो ना.

0: श्रोते हो, सासरी चाललेले आपल्या लाडके लेकीसाठी अंतःकरण मोकळं करणारं हे भावगीत पद्मश्री ग दि माडगुळकर विरचित होतं, ज्याला स्वरसाज अरुण पौडवाल यांचा होता आणि स्वर दिला होता आशा भोसले यांनी. श्रोते हो, एक काळ असा होता की माहेरी जायचं म्हणताच भरल्या घरामध्ये अनेकांची परवानगी घ्यावी लागायची. आता हेच बघा ना, या एका लोकगीतामध्ये आधी घरातली वंश म्हणजे ननंद, त्यानंतर भाऊजी म्हणजे दीर, त्यानंतर जाऊबाई, त्यानंतर मामंजी म्हणजे सासरे, त्यानंतर सासूबाई, त्यानंतर पतिदेव. नवऱ्याला विचारावं लागायचं नशीब. पतिदेव म्हणतात पूज जा आपल्या मनाला, ती माहेरी जाऊ का विचारते तेव्हा पतिदेव म्हणतात पूज जा आपल्या मनाला, म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे जा अथवा जाऊ नको, म्हणजे नक्की उत्तर नाही की परवानगी नाही, असं त्या काळातलं वातावरण अनेक घरांमध्ये होतं. श्रोते हो, त्या काळातलं हे वातावरण विशद करणारं शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एक फक्कडसं लोकगीत आपण ऐकूया.
1: रुंधण पाखरा जा माझ्या माहेर.

ಮಹಾದೇವ್ಯೈ ಶಿವಾಯೈ ಸತತನ್ನಮಃ. ನಮ ಪ್ರಕೃತೈ ಭದ್ರಾಯೈ ನಿಯತ ಪ್ರಣತಾಸ್ಮತಾಂ. प्रकृतीला सांभाळणारे नियम पाळून आम्ही त्या आई जगदंबेला, गौराईला, नारायणीला विनम्र भावे वंदन करतो आहोत. सर्वप्रथम त्या गौराईला, आई जगदंबेला सगळं काही यथासांग व्रत वैकल्य पूजा अर्चा करून दान धर्म करून मग मला माझ्या माहेरी माऊलीकडे आणि बंधुरायाकडे पाठवा हो. माहेरपणातले हे सुख मला लुटू दे अशी विनवणी ही लाडकी बहीण आपल्या बंधुरायाकडे करते आहे.

श्रोतेहो आत्ताचा पण टिळाला विते मी रक्ताचा या चित्रपटामधलं जगदीश खेपुडकर यांचं गीत ऐकलं. राम कदम यांच्या संगीत नियोजनामध्ये प्रधान स्वर होता उषा मंगेशकर यांचा. श्रोतेहो, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते हा गर्भितार्थ खरोखरच मातृत्वाचा सर्वोत्तम

प्रश्नाला डोहाळी लागलेल्या सासूरवाशिणीनं दिलेलं उत्तर बहिणाबाईच्या प्रेममय अंतःकरणाची आणि बुद्धिचातुर्याची साक्ष देते. माहेरी जायच्या दिवशी सासूरवाशिणीला कोण आनंद झालेला असतो. वाटेत चालता चालता पायाला कुठं काटा बोचला तरी तिला समजत नाही. दगड लागून पायाला ठेच कधी लागली हेही तिला कळत नाही. दगड लागला तर लागू दे, माहेरच्या वाटेवरचा आहे ना तो, मग झालं तर.

माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आले कशासाठी.

श्रोते हो, आपल्या सगळ्यांचंच खरं माहेर आहे ते पंढरीमध्ये भिवरेच्या तिरी होय. जन्म मरणाच्या लक्ष 84 फेऱ्यामधून सोडवणारा एकच त्राता हा पंढरीचा विठुराया आहे, केवळ विठुराया.

0: एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, पंडित भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आता आपण ऐकला, ज्याला स्वरसाज होता राम फाटक यांचा। श्रोते हो, आज इथे थांबूया। प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित।
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते।
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

રેડિયો વિશ્વાસ 90.8 કમ્યુનિટી રેડિયો, તુમચા જગણા તુમચા આવાજ. મી ડોક્ટર વિનિતા પરાંસવે. નમસ્કાર મિત્ર મૈત્રિણીનો. તમારા કબૂલ કેલ્યાપ્રમાણે જે સુસ્ત ते तुमच्या बरोबर शेअर करायचं असं ठरवलं. मागच्या वेळी नाव ह्या प्रकाराबद्दल किंवा नाव ह्या संकल्पनेविषयी आपण बोललो, पण माझं मन अजूनही त्या नावातच गुंतलेलं आहे बरं का. आणि मग नेमकं ह्यावेळी मला काय सुचलं आहे याविषयी उत्सुक असाल ना. अहो, तेच तर सांगण्यासाठी हा संवाद. मला सांगा, नाव मग ते व्यक्तीचं असो, एखाद्या गोष्टीचं असो किंवा अगदी एखाद्या शारीरिक अवयवाचं, सगळ्यांसाठी ते सारखं असतं. पण म्हटलं तर आता नाक हा आपला एक अवयव. मला सांगा याचं काम काय. तर श्वासोश्वास घेणं आणि कुठल्याही गंधाची जाणीव करून देणं, होय की नाही. हो, पण जेव्हा एखादा शब्द आपण उच्चारतो त्यावेळी त्याच्या रूपा गुणासकट आपल्या मनामध्ये अनेक तरंग उठतात. बघा, हा आता नाक हा म्हटलं की शारीरिक अवयव, पण त्याच्या रूपामध्ये केवढं हो वैविध्य मला सांगा. कुणाचं नाक फेंद्र, कुणाचं चपट, कुणाचं नाकट, तर काही मात्र अगदी धारदार नाकाचे असतात आणि काही पोपट सोची नाकाचे सुद्धा असतात. कुणाचं नाक चाफेकळी असतं, तर कुणाच्या 2 इंची नाकावर हत्तीने पाय दिलाय असं वाटावं असं चपट. हो, पण त्यांच्या कार्याचं आणि त्यातून विविध जे भावरंग प्रगटतात ते मात्र खरोखरच खूप रंजक आहे. बघा, हा आता श्वासोश्वास घेण्याचं काम आणि तुम्हाला गंधाची जाणीव देण्याचं काम आपला नाक हा अवयव इमाने इद्वारे करत असतो. पण काही मंडळी मात्र त्याला ओव्हर टाईम ड्युटीला लावतात. म्हणजे अहो बघा ना, कुणी त्याला नाकाला कांदे सोलायचं ओव्हर टाईम देतो, तर कुणी इतरांच्या नाकी 9 आणतात. काही जणांच्या मात्र स्वतःच्याच करणीमुळे अनेकदा नाकी 9 येतात. काही इतरांना आपल्या पायावर नाक घासायला लावतात आणि काही बिचारे गरीब अगदी लीनपणे कुणाच्या पायावर नाक घासतात. काही दुसऱ्याच्या नाकात वेसण घालतात बर का, आणि काही अविचारीपणे नाकापेक्षा मोती जड पत्रात पाडून घेतात. आता कुणाचं नाक रागाचं अधिष्ठान असतं, तर कुणी मात्र नाकावर अगदी माशी बसू देत नाही. अहो, काही जणांना तर त्या नाकाला आणखी एक उद्योग लावतात, तो म्हणजे दुसऱ्याच्या अनेक गोष्टींमध्ये नको तिथं ती खूप असतात. काही जण मात्र कायम शेजारी पाजारी इतरत्र एकच वास घेण्याच्या कामावर, त्या वासावर गुप्त बातम्या मिळवण्याचं काम करत असतात. काहींचा निर्लज्ज अभिमान इतका जागृत असतो की ते पडले ना तरी त्यांचं नाक मात्र वर असतं. काही बिचारे काहींचं नाक इतर लोक आपल्या मुठीत ठेवतात. काहींच्या बाबतीत काय होतं माहितीये, अहो त्यांचं नाक म्हणजे ते ठेचण्यासाठीच आहे असा काहींनी समज करून घेतलेला असतो. आता नाकाचा नाक सोडला ना तरी बेटक कान टवकारून मनपटलावर सरसावले की कान. बघा, आता भले बुरे ऐकण्याचं काम इमाने इतबरे जागच्या जागी बसून करावं ना कानांनी, पण ते नाही. फार फार तलनांच्या कानांना शोभा आणावी दागदागिने काय असतील ते घालून, पण आपल्या जागेवर राहावं त्याने. पण जेव्हा काही कान मात्र आपली जागा सोडून कायम भिंतीला जाऊन चिकटतात,
आता कोणी येतो कधी कान टोचतो, कुणी येतो तर आपल्या प्रिय व्यक्तीविषयी आपल्या मन आपल्याला नको नको ते सांगून कान भरतो, कुणी आपले कान खेचतो, तर प्रसंगी आपणच कानाला खडा लावतो आणि त्या वाटती वाट बंद करतो. आता चुका कानांच्या बाबतीत काही जणांच्या बाबतीत ते कानावरून जात आज शिरतच नाही. अगदी नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. आता हे सगळं खर तर कानाचं काम आहे का हो? पण नाही. आपले कान काय नाक काय ह्यांना नियमित कामा व्यतिरिक्त आपण किती कामांना लावत असतो नाही का? आता बघा ना कान जाऊ दे. साधं घर हा शब्द दोन अक्षर खरं ना? अहो पण याचा पैस किती प्रचंड आहे बघा. घर म्हटलं की त्याच्यामध्ये झोपडीपासून राजमहालापर्यंत एवढा अवकाश पसरलेला आहे. घरामध्ये फक्त भिंती म्हणजे घर नाही, त्या घरामधली माणसं, आपले शेजारी पाजारी, नात्याचे संबंध, रुसवे फुगवे आणि खूप काही, आपल्या आवडत्या गोष्टी, अगदी पाळीव प्राणी, जे काय असेल नसेल ते सगळं घर या शब्दामध्ये सामावलेलं आहे. आहे की नाही? आणि घर हा शब्द उच्चारला की ह्या सगळ्या रंगांचे, सगळ्या भावभावनांचे तरंग आपल्याला नक्कीच जाणवून जातात. आपल्याला त्याची जाणीव होते आणि अनेक गोष्टी त्याबरोबरच मनामध्ये प्रगटतात. अरे मन हा शब्दच बघा ना, दो फक्त दोन अक्षरी शब्द. अहो ते तुम्हाला आहे मला आहे सगळ्यांनाच असतं म्हणे आपण कुणी पाहिलंय का? नाही. अगदी मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा शोधतायत पण अजूनही शोधायचं पूर्णच आहे. त्याच्या आकाराचा पैस सांगताना बहिणाबाई म्हणतात मन केवड केवड जसा खाकसानी दाना, मन एवड एवड त्यात आभाय मायेना. बर हा पैस जसा त्याचा विस्तृत आहे किंवा अनाकलनीय आहे तसंच त्याची चंचलता. एक क्षण बेट कुठं काही स्वस्त राहते बघा. देवाची जपमाळ ओढा त्यावेळी हातात माळ ओढत असतो आणि मन मात्र तिसरीकडेच असतं. खरं की खोट? अहो समर्थांनी सुद्धा म्हटलंय अचपळ मन माझे नावरे आवरिता, चपळपण मनाचे मोडिता मोडवे ना, अशी चक्क कबुली दिली आहे बघा. आपणही त्यासाठी त्याचा चंचलपणा कमी करून एका ठिकाणी स्थिर करावं म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकांचं मॅन्युअल आपल्या हाती ठेवलंय. आता मित्रमैत्रिणींनो हे सगळं सोडलं आणि अवतीभोवती जर पाहिलं तर या मनाचं आणखी वेगळं दर्शन घडतं हो. कुणाचं मन दगडाचं असतं तर कुणाच्या मनाचं टेक्स्चर लोण्यासारखं मऊ. अहो कुणी मन कवडा तर कुणी मन पुढा असतो, कुणी मन मोकळा तर कुणी मात्र वर्षानुवर्ष सहवासात राहिला तरी त्याचा मनाचा थांब लागू देत नाही. खरं की खोट? अहो एका मनाचे हे किती रंग आणि भावनांचे किती तरंग आणि आपल्या भाषेच ह्यातच दडलेलं सौंदर्य मन चकित करत, विस्मित करत आणि म्हणूनच या शब्दांच्या नाना रंग तरंगातून वेगवेगळ्या अर्थांमधून संदर्भांमधून जेव्हा एखादा शब्द आपल्या पुढे येतो त्यावेळी या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या माय मराठीचं सौंदर्य आणि हो तिचं सामर्थ्यही आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. आणि हेच जाणवलेलं सौंदर्य सामर्थ्य व्यक्त करताना सहज माझ्या मनामध्ये दोन ओळी आल्या बघा. एका आपल्या भाषेचं हे बघा सामर्थ्य, एका शब्दी
किती अर्थांची भेंडोळ. एक शब्द असतो, कितीतरी अर्थ, कितीतरी संदर्भ त्याच्याशी जोडलेले असतात. एका शब्दी किती अर्थांची भेंडोळी आणि एका शब्दी किती अर्थांची रांगोळी. एक शब्द अनेक तरंग, एक अर्थ अनेक शब्द. काय सामर्थ्य आहे आपल्या मराठी भाषेचं. आणि उगीच का ज्ञानेश्वरांनी अमृताते पैजा जिंकले म्हटलंय. पटतंय ना मित्र मैत्रिणींनो? बघा, तुम्ही असाच कुठलाही शब्द आणि त्या शब्दाबरोबरचा खेळ कसा रंगतो ते पुन्हा भेटूया. सुचेल ते तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हो, पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावत करांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू विश्वास नाशिक करांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कृषी संदेश

0: नमस्कार शेतकरी बंधन. शेतकरी बंधनांनो, आज आपण पक्षी जे आहेत ते आपल्या कीड व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकतात या संदर्भात थोडंसं जाणून घेणार आहोत. आपल्या देशामध्ये जी पक्षीसृष्टी आहे ती अतिशय समृद्ध आहे. जवळजवळ 1200 पक्ष्यांच्या ज्या जाती आहेत त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कीड व्यवस्थापनामध्ये शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. जगातील एकूण पक्ष्याच्या 20% ज्या प्रजाती आहेत त्या भारतात आढळतात. त्यातील 60% ज्या आहेत त्या निव्वळ कोकणात सुद्धा आढळतात. शेतकऱ्यांना पक्षी म्हटलं की सर्वात डोळ्यासमोर जी बाब येते ती म्हणजे गोफण आणि बुजगावणं, आणि ते आपल्या डोळ्यासमोर येणं साहजिकही आहे. कारण की उभ्या पिकामध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात नासाडी करतात असं आपल्याला आढळतं. मात्र कित्येक पक्षी शेतावर फळबागांमध्ये उपयोगीही आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं कृषी पक्षीशास्त्रातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प हा सुद्धा आता सुरू केलेला आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत तज्ज्ञांच्या पाहणीनुसार असं आढळलं की पक्ष्यांच्या 50 प्रजाती ज्या आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत कीड व्यवस्थापनामध्ये, किंवा शेतकरी बंधूंना त्या फार फायदेशीर आहेत. घुबड हा त्यापैकी एक महत्त्वाचा पक्षी. गहू शेतीला तो वरदानच मानावं लागेल, कारण की त्याचं मुख्य खाद्य जे आहे ते उंदीर, आणि उंदीर हा शेतकऱ्याचा फार मोठा शत्रू आहे. विशेषतः गहू पिकामध्ये तो फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतो. एक वयस्क घुबडाचे साधारणतः दररोज 2 उंदीर असे खाद्य जर आपण पकडलं तर ते किती मोठ्या प्रमाणात उंदीराचा सार करतात हे आपल्याला लक्षात येईल. एक घुबड तब्बल 40 हेक्टर शेतावर टेहळणी करू शकते. आणि पूर्वीच्या काळी शेतामध्ये जे आहे पक्ष्यांना बसण्यासाठी शेतावर बांबूचे थांबे शेतकरी लावत असत. आता पुन्हा एकदा एकीकृत कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून आपण सांगत असतो की पक्ष्यांना बसण्यासाठी आपण पक्षी थांबे लावले पाहिजे. या पक्षी थांब्यावर बसून घुबड चौफेर व्यवस्थित लक्ष ठेवू शकते आणि उंदरांचा मोठ्या प्रमाणामध्ये संहार करू शकते. चीनमध्ये तर घुबडांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात मान्य झालेलं आहे. शेतावर कृत्रिम घरटी मोठ्या प्रमाणात त्यांची निर्माण केल्या जातात आणि त्यांना त्याचं संगोपन केलं जातं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उंदरांचं व्यवस्थापन केलं जातं. शेतावर नागरणी चालू झाली की त्यामागोमागात आपण बगळ्यांचा थवासुद्धा पाहिला असेल. तर ही जी बगळे आहेत हे काय करतात की जमिनीमध्ये असणारे हानिकारक किडींचे जे कोश आहेत, पतंगवर्गीय किडीचे कोश, ते उन्हाळ्यामध्ये खोल नागरण केल्याच्या नंतर वर येतात आणि पक्षी जे आहेत, विशेषतः बगळ्यासारखे पक्षी जे आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये ते वेचून खातात. तर गोगलगाईसुद्धा त्या फस्त करतात. भुईमुगाच्या शेतावरच्या पांढऱ्या हुमणीअळीचं सुद्धा 80% नियंत्रण जे आहे ते पक्षीच करत असतात. त्याच्यामध्ये मैना जी आहे ती महत्त्वाची आहे, भोरटी आहे, नीलकंठ आहे, यासारखी पक्षीसुद्धा पिकावरच्या अळ्या मोठ्या प्रमाणामध्ये खातात. खाटीक पक्षी जे आहेत, ज्याला आपण खाटीक टोळ म्हणतो, ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये नुकसान करतात. आणि कोकणातील परंपरागत भात शेतीचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यात असं लक्षात येईल की जंगलातील नैसर्गिक जे झाडं ज्या ठिकाणी आहेत आजूबाजूनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष्यांद्वारे किडींचं व्यवस्थापन होत असते. तर आपण ह्या जर काही बाबी पाहिल्या तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. हे पक्षी आपल्या शेतातील कीड नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि ह्या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला आणि संगोपनाकरता किडींकरता चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं, ते एकीकृत कीड व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून पक्षी आपल्याला कीड व्यवस्थापनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मदत करू शकतात. तर आपण सर्व मिळून हे जे संयुक्त राष्ट्रसंघानं 2010 आंतरराष्ट्रीय जैविक विविधता वर्ष म्हणून जाहीर केलं त्यामध्ये संकल्प करूया की पक्ष्यांचं संगोपन मोठ्या प्रमाणात करूया आणि किडींचं व्यवस्थापन करूया. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
8: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
7: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
8: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट।
7: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
9: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानु या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे ते एका शास्त्रज्ञाबद्दल ज्याचं नाव आहे टायरॉन हेज। हा टायरॉन हेज म्हणजे जणू तुफानातील दीप। मंडळी, कीटकनाशक आणि तणनाशक यांचा वापर आपल्याकडे अनेक वर्षांपासून शेतकरी करत आहेत। ही उत्पादनं निर्माण करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाची उपयुक्तता पटवून देऊन ते वापरण्यासाठी राजी करतायत, परंतु तण आणि कीटक यांचा नाश करतानाच ही रसायनं मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर भयंकर घातक परिणाम करतात याची जाणीव बहुतेकांना असत नाही। स्वित्झर्लंडमधील सिंजेटा ही अशीच उत्पादनं निर्माण करणारी बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी। या कंपनीनं निर्माण केलेलं अट्रेझिन हे तणनाशक अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर वापरलं जात होतं। त्याचा वापर केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील इतर अनेक देशात आणि आपल्या भारतातही ऊस आणि मका पिकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात। या अट्राझिनच्या वापराबद्दल आणि त्याच्या दुष्परिणामाबद्दल संशोधन करून जगाला त्याचे दुष्परिणाम पटवून दिले ते अमेरिकेतील कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ डॉक्टर टायरॉन हेज यांनी। त्यांच्या या लढ्याची कहाणी मोठी रोचक आहे। फारसं शिक्षण न घेतलेल्या कृष्णवर्णीय आईवडिलांच्या पोटी टायरॉन यांचा जन्म झाला। त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती। अमेरिकेत कृष्णवर्णीय माणसांना वर्णभेदाचे चटके सोसावे लागत होते। मात्र अशाही परिस्थितीत आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं असं टायरॉन यांच्या आईवडिलांना वाटत होतं आणि त्यांनी त्याला प्रोत्साहनही दिलं। टायरॉन मुळातच हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आला होता। शिक्षणात चमक दाखवल्यानं त्याची निवड 6वीनंतर एका हुशार मुलांच्या शाळेत करण्यात आली। या शाळेत काळे आणि गोरे विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत होते। टायरॉन कृष्णवर्णी असल्यानं त्याला गोरे मित्र तर जवळ करत नव्हतेच, पण त्याची हुशारी पाहून हा काय विशेष करणार आहे असं कृष्णवर्णीय मुलांना वाटत होतं। त्यामुळे त्याच्या कृष्णवर्णीय मित्रांनी सुद्धा त्याला दूर लोटलं। टायरॉन यांच्या संवेदनशील मनाला त्यामुळे यातना होत होत्या, पण त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून विज्ञान शाखेचं उच्च शिक्षण घ्यायचं असं आपलं ध्येय निश्चित केलं. इतर मुलांपेक्षा टायरॉन यांची आवड वेगळी होती. त्यांचे मित्र ज्यावेळी निरनिराळ्या खेळांमध्ये दंग असत तेव्हा ते आपल्या घरासमोरील झाडं, प्राणी, पशु पक्षी यांचं निरीक्षण करत. उंदीर, साप, पाली, बेडूक आणि सरडे यांच्याबद्दल त्यांना कुतूहल होतं. ते तासनतास त्यांचं निरीक्षण करत, कधीकधी आपल्या घराच्या व्हरांड्यात आणून त्यांच्यावर प्रयोग करत. जणू ती त्यांची पहिली प्रयोगशाळा होती. बेडूक हा त्यांच्या अभ्यासाचा खास आवडता विषय होता. पुढील शिक्षणासाठी ते बोस्टनला आले आणि हॉवर्ड विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. बोस्टन हे मोठं शहर, तिथं राहण्याचा खर्च, लोकांची वर्णद्वेषी वागणूक या गोष्टी त्यांना अस्वस्थ करत होत्या. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी काहीतरी काम करणं आवश्यक होतं. विद्यापीठातील प्रयोगशाळेत त्यांना काम मिळालं, पण ते प्रयोगशाळेत परीक्षा नळ्या धुण्याचं, प्रयोगशाळेत काही शिकता येईल अशी त्यांना आशा होती, पण तसं काही झालं नाही. या कालावधीत ते एकटे पडले, मनात निराशा दाटून आली. या काळात दोन व्यक्तींनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यापैकी एक होती त्यांच्याच वर्गात शिकणारी कॅथी किम नावाची विद्यार्थिनी, आणि दुसरी व्यक्ती होती हॉवर्ड विद्यापीठातच प्राध्यापक असलेले ब्रूस वॉल्डमन. प्राध्यापक ब्रूस वॉल्डमन यांनी टायरॉन यांची गुणवत्ता हेरली होती. टायरॉन हे पुढं निश्चितपणे एक मोठे नामवंत शास्त्रज्ञ होतील असा विश्वास त्यांना होता. कॅथीसुद्धा टायरॉन यांना धीर देण्याबरोबरच त्यांना होता होईल ती मदत करत होती. प्राध्यापक ब्रूस हे बेडकांवरच संशोधन करत होते. त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत टायरॉन यांना मदतनीस म्हणून ठेवलं. आता तिथं आपल्या आवडीचं काम करायला मिळाल्यानं टायरॉन खुश होते. इथं त्यांच्या संशोधनालाही गती मिळाली. बेडकांवरील संशोधन करून त्यांनी PhD साठी आपला प्रबंध सादर केला. विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट प्रदान केली. याच दरम्यान त्यांचा आणि कॅथीचा विवाह झाला आणि टायरॉन यांच्या जीवनामध्ये काही सुखाचे दिवस आले. आता याच विद्यापीठानं त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. जीवशास्त्र शिकवणारे जे मोजके कृष्णवर्णीय प्राध्यापक होते त्यात आता टायरॉन यांची सन्मानानं गणना व्हायला लागली. त्यांनी लवकरच आपल्या गुणवत्तेच्या आधारावर सर्वोत्कृष्ट प्राध्यापक म्हणून नाव कमावलं. त्याच सुमाराला अमेरिकेत आपली कृषी उत्पादनं मोठ्या प्रमाणावर विकणाऱ्या सिंजेटा या बहुराष्ट्रीय कंपनीच्या नजरेत डॉक्टर टायरॉन यांचं संशोधन कार्य आलं. कीटकनाशकं आणि तणनाशकं यांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपलं उत्पादन पर्यावरणासाठी हानिकारक नाही हे सिद्ध करावं लागत होतं. त्यासाठी सिंजेटा कंपनीनं शास्त्रज्ञ म्हणून मोठ्या पगारावर डॉक्टर टायरॉन यांना आमंत्रित केलं. डॉक्टर टायरॉन यांनाही आपल्या संशोधनासाठी ही सुवर्ण संधी वाटली. आपलं विद्यापीठातलं कार्य सोडून डॉक्टर टायरॉन आता सिंजेटा कंपनीत संशोधन करू लागले. पण हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागलं की ही कंपनी अट्रॅझिन नावाचं जे तणनाशक बनवत होती त्याचा विपरीत परिणाम बेडकांवर होत होता. त्यांनी दोन प्रकारे बेडकांचं निरीक्षण केलं. एका भांड्यात साधं पाणी घेऊन त्यात काही बेडूक सोडले. दुसऱ्या एका भांड्यात अट्रॅझिन युक्त पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये काही बेडूक सोडले. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर त्यांना आढळून आलं की ज्या पाण्यात अट्रॅझिन होतं त्या पाण्यातील बेडकांच्या शरीरात काही बदल होत आहेत. अधिक प्रयोगांती त्यांना आढळलं की अट्रॅझिनच्या वापरामुळे नर बेडकांमध्ये मादी बेडकांसारखी लक्षणं दिसत आहेत. त्या बेडकांचं रूपांतर अशा बेडकांमध्ये झालं होतं की ते ना धड नर राहिले ना धड मादी. त्यांची प्रजोत्पादनाची क्षमताच नष्ट झाली होती. आपले हे निष्कर्ष जेव्हा त्यांनी सिंजेटा कंपनीच्या अधिकारी शास्त्रज्ञांसमोर मांडले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कंपनी हे दुष्परिणाम मान्य करायला तयारच नव्हती. त्यांनी धूर्तपणे टायरॉन यांना आणखी प्रयोग करायला सांगितले आणि त्यासाठी अधिक निधी पुरवण्याचं आमिष दाखवलं. टायरॉन यांनी कंपनीची खात्री पटवून देण्यासाठी आणखी संशोधन करून त्याच निष्कर्षांची पुष्टी केली. या दरम्यान कंपनीनं इतर शास्त्रज्ञांना निधी पुरवून आपल्याला हवे तसे निष्कर्ष संशोधनातून काढायला लावले. सिंजेटा कंपनी अनेक विद्यापीठांनाही संशोधनासाठी निधी पुरवत होती. पैसे देऊन शास्त्रज्ञ विकत घेणे आणि आपल्याला अनुकूल असे निष्कर्ष त्यांच्याकडून काढून घेणं हे उद्योग ही कंपनी करत होती. कारण तिला आपल्या मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडायचं नव्हतं. डॉक्टर टायरॉन यांनी कंपनीच्या इच्छेप्रमाणे काम करण्यास नकार दिला. त्यांनी कंपनी सोडली आणि लोकांना अट्रॅझिनच्या दुष्परिणामांबद्दल जागृत करण्याचं ठरवलं. गावोगावी जाऊन विद्यार्थी प्राध्यापक शेतकरी आदींसमोर व्याख्यानं दिली. त्यामुळे महाबलाढ्य सिंजेटा कंपनी हादरली. पण तिनं साम दाम दंड भेद या सगळ्या नीती डॉक्टर टायरॉन यांच्या विरुद्ध वापरल्या. पण टायरॉन बदले नाहीत. त्यांनी आपलं जागृतीचं कार्य आणि संशोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. त्यांचं बेडकांवरील संशोधन जगप्रसिद्ध नेचर या मासिकात प्रकाशित होऊन जगभर पोहोचलं. प्रयोगशाळेतच बेडकांचं निरीक्षण करण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन आपल्या संशोधनाची पुष्टी करायचं ठरवलं. त्यातही त्यांना आपले आधीचे निष्कर्षच बरोबर आहेत हे आढळून आलं. त्यांनी मग हेच प्रयोग उंदरावर करून पाहायचे ठरवले. या उंदरांवरील प्रयोगातून धक्कादायक निष्कर्ष त्यांच्या हाती आले. त्यातून त्यांना कळलं की माणसाच्या शरीरात जर अट्रॅझिनयुक्त पाणी गेलं तर पुरुषांना प्रोस्टेटचा कर्करोग आणि स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरचं अलीकडे वाढलेलं प्रमाण ही बाब अधोरेखित करते. यातील आश्चर्याची गोष्ट अशी की स्त्रियांच्या स्तनांच्या कर्करोगावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एका औषधाची निर्मिती ही सिंजेटा कंपनीच करत होती. म्हणजे अट्रॅझिनच्या विक्रीतून नफा कमावणं आणि त्याच्याच वापरातून निर्माण होणाऱ्या कर्करोगावर औषध उत्पादन करून त्यातूनही नफा कमावणं असा दुहेरी खेळ ही कंपनी खेळत होती. टायरॉन यांनी कंपनीचं हे रूप जगासमोर आणून त्या कंपनीला उघडं पाडण्याचा प्रयत्न केला. कंपनीनं मग अतिशय खालची पातळी गाठून डॉक्टर टायरॉन यांचं वैयक्तिक चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टर टायरॉन आपल्या सिद्धांतावर ठाम होते. ते कोणत्याही आमिषांना दडपणाला बळी पडले नाहीत. अमेरिकेतील पाणी पुरवठा करणाऱ्या 15 कंपन्यांनी मग सिंजेटा आणि अट्रॅझिन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध न्यायालयात दावा ठोकला. या न्यायालयानं अट्रेझिन निर्माण करणाऱ्या कंपन्यांना जबर दंड ठोठावला. एक प्रकारे हा डॉक्टर टायरॉन यांचा विजयच होता. मंडळी, डॉक्टर टायरॉन यांचा लढा आजही सुरूच आहे. त्याचे सुपरिणाम दिसत आहेत. अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण विभागानं अट्रेझिनच्या वापरावर काही निर्बंध लादले आहेत आणि त्याचा पुनर्विचार सर्वांनी करावा असं आवाहन केलं आहे. डॉक्टर टायरॉन तरुणांना दिलेल्या आपल्या संदेशात म्हणतात, विज्ञान ही सत्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आहे. वैज्ञानिक होणं ही फक्त करिअरची संधी नसून जीवनाचा घेतलेला शोध आहे. सत्याकडे होणारी वाटचाल आहे. पुढे ते म्हणतात, माझ्या जडणघडणीत माझ्या आईवडिलांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. वडिलांनी मला शिकवलं आहे की काही बक्षीस मिळेल या आशेनं योग्य गोष्ट करू नको आणि काहीतरी शिक्षा होईल या भीतीनं अयोग्य गोष्ट करण्याचं टाळू नको. तात्पर्य म्हणजे एखादी गोष्ट करणं जर योग्य असेल तर ती योग्य आहे म्हणूनच कर. बक्षिसाच्या किंवा कोणी चांगलं म्हणेल म्हणून ती करू नको. आणि एखादी गोष्ट करणं अयोग्य असेल तर भीतीपोटी ती टाळण्यापेक्षा ती अयोग्यच आहे म्हणून करू नकोस. मंडळी, डॉक्टर टायरॉन यांच्या आई वडिलांनी दिलेले हे संस्कार त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले आणि ते संस्कारच त्यांना आपल्या संशोधनात आणि पुढील करिअरमध्ये कामी आले आणि आजही त्यांचं हे अतिशय मोलाचं कार्य सुरूच आहे. तर आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे संगीतकार रवी यांचं खामोश निगाहे या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: बाबू सुप्रियो आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूयात फना या चित्रपटामधलं. संगीतकार जतीन ललित.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे हेमलता यांनी गायलेलं, संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत, चित्रपट राधा और सीता।

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि उषा खन्ना यांनी गायलेलं गीत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अग्रेसर।
1: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं एक नई पहेली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल।

आणि चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, जाग उठा इन्सान. या चित्रपटामधलं गीतकार इंदिवर, संगीतकार राजेश रोशन. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत हिफाजत या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: स्मार्ट युनिसेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे कीबोर्ड कृपा परदेशी ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत जमाना या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. ऐकूया किशोर कुमार, शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार उषा खन्ना.

0: विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गोपी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं दोस्त या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल वर्मन.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपट गुलाम बेगम बादशाह

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्सानियत या चित्रपटामधलं.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात हम तुम या चित्रपटामधलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावत करांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिक करांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.
2: हिंदी चित्रपट संगीत अशा कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अनवर यांनी गायलेलं गीत.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेल्या नैया या चित्रपटामधलं गीत ऐकूया. येसुदास आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278. स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि मन्नाळे यांनी गायलेलं हिरा मोती या चित्रपटामधलं गीत। अहमद वासी यांच्या या गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं।

0: रेडिओ विश्वास दाएं चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत। संगीतकार सुधीर फडके यांच्या सोबत आशा भोसले यांनी गायलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत झेप या चित्रपटामधलं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300200888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तांबडी माती ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आहोत शांता शेळके यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: राम राम पाहुण या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, शांता शेळके यांचा महानंदा या चित्रपटामधलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेमुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
3: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस म्हायार पंचा नखरा ग, धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवरा ग ग ग ग ग माझे राणी. पोरी सोडून बायको ही केली देखनी ग अन तुली मोरची.

झाले भवऱ्याचा झालाय भवरा ग ग ग ग ग माझे राणी

0: शाळा सोडावी लागली. तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेश मुजुमदार यांचं. ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया तांबडे माते या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात या मालक या चित्रपटामधलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.
3: माझ्या मनाची केलीस चोरी, माझ्या मनाची केलीस चोरी, कसा विसरेन सांग तुला चोरी, कसा विसरेन सांग तुला चोरी, पुरी ग कसा विसरेन सांग तुला चोरी, माझ्या मनाची

फिरे गुंडत तू जाग भवती, फिरे गुंडत तू जाग भवती, कथा विसरे न सांग तुला तोरी, ओ कथा विसरे न सांग तुला तोरी, तोरी गो कथा विसरे न सांग तुला तोरी माझ्या।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना शांता शेळके यांची, संगीत दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो वृत्तीची निवृत्ती. या कार्यक्रमात नेहमीप्रमाणेच माझ्या बरोबर आहेत कविताजी गायधनी, आणि त्यांच्या बरोबर आपण ठरवल्याच प्रमाणे त्यांच्या मैत्रिणी पण आज इथे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहेत अनघाजी धोडपकर, सुजाता चौधरी, स्नेहल दंताळे आणि सोनालीजी कुलकर्णी. तुमचं सगळ्यांचं त्यांच्याच बरोबर खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद हरिभाऊ.
0: छान अनेक अनेक विषय या शिबिरामधले चर्चा करतो आहे. आपण आता चर्चा मागच्या वेळेस जी केली त्याच्यामध्ये आर्या, साकी, दिंडी, अभंग या विषयावरती आपण बोलत होतो. आणि आता बुवांबद्दल जे आपण बोललो ते तर स्वतः म्हणजे नाटक सिनेमामध्ये पण काम करणारे आहेत, राष्ट्रीय कीर्तनकार तर आहेच आहे, त्याच्यामुळे तो एक अभिनिवेश. आणि या सगळ्या दिंडी, साकी वगैरे वगैरे या सगळ्यांचा कसा तुम्ही अन्वयार्थ लावाल सगळ्या जणी?
2: आपल्या भारताची प्राचीन परंपरा आणि संस्कृती जी आहे त्याचं संपूर्ण दर्शन जे आहे ते या पद्धतीने याच्यामध्ये उतरवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे की वंदनम, पूजनम, आत्मनिवेदनम, पादसेवनम, सख्य, दास्य, तर हे सगळे जे वेगवेगळे भाव आहेत त्याच्यामधून परमेश्वराबद्दलची भक्ती, प्रेम ते व्यक्त केलं जात आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आणि जे प्रकार आहे, मग त्या साधकाला आणि त्या भक्ताला जे सोपं वाटेल आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी जे अगदी त्याला सहज गत्या शक्य होईल अशा पद्धतीने त्याने ते अवलंबायचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारांची एक झलक जी आहे ती ह्या सगळ्या तुम्ही जे विचारले त्या वेगवेगळ्या प्रकारांमधून आपल्याला बघायला मिळते. आता दिंडी आहे तर म्हणजे खरंच अनपेक्षित होतं, खूप सुंदर अनुभव होता तो शिबिरामधला की अरे आपल्याला तिथे जायचंय आणि बुवा समोर स्टेजवर आहेत, हरिदास यशवंत गुरुजी आहेत आणि त्यांचं ऐकायचंय त्याप्रमाणे. आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे ते नोट्स वगैरे काढण्याचं मोठी जबाबदारी होती तर त्यामुळे ते एक वेगळा माझ्या माइंड सेट होता. आणि त्याच्यामध्ये अचानक एकादशीच्या दिवशी कविता त्यांनी सांगितलं की अरे आज दिंडी आहे, तर मग ती पालखी, त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी,

0: आणि पुढे तो वीणा, झांज आणि चिपळ्या वगैरे, तर ते सगळं जे आहे ते दृश्य स्वरूपामध्ये, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगेन इथे की ऑडिओ व्हिज्युअलला जे महत्व आहे की दृश्य स्वरूपामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा एक वेगळी वातावरण निर्मिती होते, आणि ती वातावरण निर्मिती आहे ती पुन्हा आपल्याला तो भक्तिभाव जागृत करण्याकरता आणि त्या विठ्ठल चरणी पुन्हा समर्पित होण्याकरता आपल्याला ती उपयुक्त ठरते. आणि त्यामुळे हे वेगवेगळे जे प्रकार आहेत तर त्याच्यामधून पुन्हा आपल्याला तेच ज्ञान मिळतंय आणि तिथपर्यंत पोहोचायला सोपं जातंय असं मला वाटतं.
1: जसं याच्याबद्दल आपण बोललो, तुम्ही आता वीणा, टाळ, मृदंग, खर तर असं असतं ना की जो असे खरोखरी हरिदास त्यास ढोल परिवार कशास, कासया मधुर गायन पेटी सुप्रसन्न करण्या जगजेठी. मग या 10 दिवसांमध्ये तुम्हाला या सगळ्या म्हणजे वीणा, टाळ, मृदुंग, पेटी याच कितपत महत्व वाटलं.
0: हा, तर इथे खूप सुंदर हा पॉइंट तुम्ही घेतलाय. ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल की आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय आणि आपल्यातला परमेश्वर जो आहे तो अनुभवायचा आहे, ते आत्मतत्व जे आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे हे नक्की, पण त्यासाठी त्या निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणाकडून तो प्रवास महत्वाचा आहे. तर सगुणाकडून निर्गुणाकडे जेव्हा ती भक्ती जाते ना, तर तेव्हा तो जो आनंद आहे तो घेता घेता म्हणजे स्थूलाकडून हळूहळू आपण सूक्ष्मापर्यंत पोहोचतो. आणि मग जसं आपण आता गणपती बाप्पा, तर जो लालबागचा राजा आहे तोही अगदी डोळ्यात मावत नाहीत पण तिथेही तो भक्तिभाव जागृत होतो, आणि आपल्या देव्हाऱ्यातली छोटीशी अगदी जी मूर्ती आहे 3-3.5 इंचाची ती पण तोच भाव आपल्यामध्ये व्यक्त करते. तर ज्याचं जशी प्रकृती आहे, जशी प्रवृत्ती आहे, जे रजस तमस आणि सत्व जे म्हणतो त्या त्या पद्धतीने त्याने तशी तशी भक्ती करावी आणि तो जो आहे आपल्यातला भक्तिभाव तो विठ्ठल चरणी अर्पण करावा.
2: काय आम्ही जे शिकलो ते भरपूर असं म्हणजे हरिदासी कीर्तन शिकलो, त्याच्यामध्ये मग श्लोक, नमन, सद्गुरु स्मरण, निरूपण, आख्यान आणि आरती अशा पद्धतीने होतं. आणि मग सांप्रदायिक मध्ये जय जय रामकृष्ण हरी, रूप पाहता लोचनी, रामदासी कीर्तन ते आणखीनच वेगळं होतं. मग त्याच्यामध्ये रामाचं भरपूर होतं, रामा हो जय रामा. नंतर मग शेवट कसा गोड करावा, दासगणूंचं कीर्तन होतं, त्याच्यामध्ये अनेक संतांचे हे अभंग दिलेले होते, दासगणूंचे जास्त करून आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. अशा पद्धतीने ह्या कीर्तनाच्या पण वेगवेगळ्या परंपरा होत्या हे आम्हाला त्यांनी छान समजून सांगितलं.
3: मला असं वाटतं की ही सगळी आपण वेगवेगळी घेतो, दिंडी आहे, आर्या, साकी, श्लोक मध्ये मध्ये, तर याचं मुख्य कारण आणखीही एक असं आहे की आपल्याला तर त्या विषयाशी एकरूप व्हायचंय, तल्लीन व्हायचंय समोरच्यांना सांगताना, परंतु समोर सगळी बसलेली जी आहेत ही सगळी सांसारिक मंडळी आहेत, सगळे व्याप आपला दिवसभराचा करून आलेली असतात, तर त्यांनाही एकाग्रता व्हायला पाहिजे ह्या उद्देशाने ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे प्रयोजन असतं. त्यांना कानाला ऐकायला छान वाटलं पाहिजे, त्यांना गोडी वाटली पाहिजे, आणि दिवसभराचे व्याप त्यांचे ते थोड्या वेळासाठी त्यांना विसरायला व्हायला पाहिजे, म्हणून भगवत चिंतन जे आहे ते श्लोकांच्या माध्यमातून, आणि मग त्याला जर ते सुरेल असेल तर कानाला ऐकायला पण बरं वाटतं. म्हणून मग हे सगळे टाळ, मृदुंग यांचे आपण जोड तिथे घेतो, आणि सुश्राव्य असं जेव्हा होतं तेव्हा थोडं लवकर एकाग्र व्हायला होतं. आणि मग जो मुख्य विषय आहे सांगायचा तर तिथे म्हणजे त्यांना तो बोर न होता ते छान व्यवस्थित आत्मसात त्यांना केला जाऊ शकतो त्यांच्याकडून, तर त्याच्यासाठी मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं मध्ये मध्ये प्रयोजन आहे. आणि नाद, सूर हे सगळे त्याच्या सहाय्यभूत ठरतात असं मला वाटतं तिथे.
2: नाही, मला पण तेच म्हणायचं की शब्दांबरोबर लय, ताल आणि सूर जर असला तर तो जास्त पटकन आपल्या मनावरती आणि शरीरावरती भिमतो, त्यामुळे त्याच्यामुळे आपण इतर व्याधी ज्या आपल्या प्रापंचिक आहेत ना त्या विसरायला येतो. आणि टाळात रमण हे आपलं तर महाराष्ट्राचं हेच आहे ना, म्हणून तर आपले वारकरी सगळे त्या पांडुरंगाला भेटायला जातात ना. टाळ मृदुंगाच्या तालावरतीच तर ते आतापर्यंत तिथपर्यंत पोहोचलेत ना, पंढरपुरापर्यंत. त्यामुळे
1: टाळ वाजवलीत तुम्ही तर किटाळ येत नाही.
2: हे खरंय.
0: खूप छान सांगितलं अनघाताईंनी पण की वाचा शुद्धी आणि मन आणि बुद्धीची शुद्धी इथे फार महत्वाची आहे. आणि जसं मागच्या वेळी आपण म्हटलं की आत्मपरीक्षण फार गरजेचं आहे, तर आत्मपरीक्षणामध्ये हा फार महत्वाचा घटक आपण अभ्यासला पाहिजे की खरोखर माझ्या मनामधले विचार, विकार आणि वृत्ती ह्यांचं एक निराकरण होतंय का, हळूहळू त्याच्यातून मी पुढे मार्गस्थ होती आहे का. आणि हे संस्कृत श्लोक आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच वाचाशुद्धीसाठी एक कीर्तनकार म्हणून त्या गरजेच्या आहेत. आणि समोर जे सगळी मंडळी आणि श्रोते बसलेले आहेत तर त्यांना तल्लीन करण्याकरता कालचंच उदाहरण आहे आफळेबुवांचं खूप सुंदर कीर्तन आणि शिवाजी महाराज त्यांनी मांडले, उभे केले, तर त्याच्यामध्ये खरोखर तल्लीन व्हायला होत होतं. आणि जसं जसं बुवा गात होते किंवा श्लोक म्हणत होते त्या डोळे बंद केल्यानंतर अक्षरशः ध्यानाचा अनुभव येत होता. त्यामुळे तेच महत्वाचं आहे की ती लोक जी आहेत ती वेगवेगळीकडून आलेली आहेत आणि इथे समोर जी बसलेली आहेत तर त्यांना कुठेतरी एक तना मनाचा विश्राम लाभावा हे पण महत्वाचं आहे. आणि हळूहळू त्यांच्या मध्ये त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या रुजणं हे इथे मुख्य उद्देश आहे.
4: सोनाली जसं म्हणाली की सगुणाकडून निर्गुणाकडे जायला हे, तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी भक्ती संगीत हे खूप जास्त प्रभावी माध्यम ठरू शकतं. आणि त्याच्यासाठी पेटी, टाळ, मृदुंग हे आपल्याला सर्वात जास्त सोयीस्कर वाटेल.
5: वा
6: हरी भाऊ, तुम्ही जे दोन प्रश्न विचारले मी एकटीच राहिले उत्तर द्यायची म्हणून देते आता. तुम्ही म्हणजे साकी दिंडी ह्याच्याविषयी जो म्हणजे वृत्तांचा भाग जो विचारला, खरं म्हणजे हे वृत्त आपण शाळांमधून इतके शिकलेलो असतो पण त्याचा जेव्हा कीर्तनात उपयोग केला जातो तेव्हा सगळ्यात महत्वाचा त्याचा उपयोग असतो तो म्हणजे कथा पुढे नेण्यासाठी. त्यामुळे या वृत्तामधून आधीचा झालेला प्रसंग आणि पुढचा येणारा प्रसंग याला जोडणाऱ्या मग त्या आर्या, साकी, दिंडी ह्या सगळ्या असतात. आणि आपल्याला तर माहितीये की आत्ताच्या कुणाच्या म्हणजे स्वतःच्या रचना तिथे अपेक्षित नाहीयेत, तर ज्या पंतांच्या कविता आहेत सगळ्या किंवा त्याची पदं जी आहेत ती इथे जास्ती अपेक्षित असतात. आणि त्या शब्दांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की प्रत्येक शब्दातून काहीतरी वेगळा अर्थ त्यातनं उलगडत जातो आणि कथा पुढे जात जाते. त्याच्यामुळे कीर्तन शिकण्याच्या निमित्ताने ह्या वृत्तांचा अभ्यास हा पण एक खूप मोठा आनंद देणारा भाग आहे. आणि त्या दृष्टीने मी अगदी आवर्जून सांगेन की आम्ही कीर्तन शिबिरामध्ये प्रभंजन बुवांना बोलवलं होतं आणि त्यांनी मोरोपंतांच्या आर्यांविषयी फार सुंदर माहिती पण दिली आणि त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आपल्या रेडिओ विश्वासला. ते येऊन गेले, आपण त्यांची मुलाखत पण सादर केली होती. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की वाद्यांचा संघ, तर वाद्य तर जो शब्द कीर्तनकाराकडून निघतो तो वाद्यांच्या अनुषंगाने म्हणा किंवा वाद्यांच्या प्रहाराने म्हणा तो शब्द मनावरती पूर्णपणे ठसतो, बिंबून जातो. आणि त्याच्यामुळे वाद्यांचं महत्व त्याच्यात आहेच आहे. पण बुवांनी पण तेच सांगितलं की हा पण म्हणजे रियाज करणं किंवा संगीत शिकणं किंवा गाणं शिकणं हा पण एक आयुष्यभराचा प्रवास आहे, जसं कीर्तन शिकणं हा पण आयुष्यभराचा प्रवास आहे. त्यामुळे 10 दिवसात आम्ही खूप त्याच्याविषयी माहिती करून घेऊ शकलो नाही, तरी पण आम्हाला प्रभंजन बुवांनी त्याच्याबद्दल माहिती दिली, आफळे बुवांनी वाद्यांविषयी चांगली माहिती दिली, आमच्या शिबिरार्थी ज्या एक चांगल्या कीर्तनकार आहेत स्नेहलताई पुरंदरे त्यांनी टाळाविषयी माहिती दिली. तर नुसतं शिबिर ते एक म्हणजे राहिलं नाही, मी जसं तुम्हाला म्हणलं की निखळ आनंदाचे 11 दिवस असे आम्ही त्याला खरोखरच उपभोगू शकलो. त्याच्यामुळे आर्या, साकी, दिंडी ह्याचा एक स्वतंत्रपणे अभ्यास या निमित्ताने सगळ्यांचं सुरू झाला असेल याची मला खात्री आहे.
1: पण आता झालं शिबिर, झालं 11 दिवस संपले, आनंद झाला, सगळं झालं, पुढे काय?
2: नाही, मला एक सांग असं वाटतं पुढे काय हा प्रश्नच नाहीये, कारण त्याच्यातनं आम्हाला इतकं काय मिळालं की पुढे काय हा आमच्या समोर प्रश्नच नाही, पुढे आहेच भरपूर. कारण हे ग्रंथच इतके आहेत की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आमची सुरुवातच आहे. त्यामुळे हा 10 दिवसांचा आमचा शेवट हा नाहीच आहे. त्याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे, मगाशी आपलं जसं आर्या दिंडी वगैरे झालं तर कथा हा एक खूप छान भाग आहे. जसं आपण अभंगातून हे मांडत जातो ना त्याच्यामध्ये अनेक कथा येतात आणि ह्या कथा लोकांपर्यंत पोहोचवणं ही देखील आपली खूप मोठी जबाबदारी आहे. कथेमध्ये उपकथा येणं, त्या कथेमध्ये असणारे जे काही पात्र आहेत ते पात्र लोकांच्या समोर उभं करणं हे खूप मोठं एक म्हणजे धाडसाचं काम असतं. की एखादा जर आपल्याला छोटा मुलगा दाखवायचा आहे किंवा एखादा प्राणी दाखवायचा आहे तर तो कशा पद्धतीने आपण लोकांच्या समोर मांडू शकतो हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. जर कथाच आपल्याला माहिती नसतील तर आपण ते लोकांपर्यंत मांडू शकणार नाही ना. त्यामुळे कथा आधी समजून घेणं, कथा काय आहे, कथेचं सार काय हे समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रवास आपला संपलेला नाहीच आहे, तो सुरू झालेला आहे.
1: अनघाताई खरंच तुम्ही छान सांगितलं की ते साठवावं लागतं. खरं तर असं म्हणतात कीर्तनकाराला काय हवं असतं तर पहिली गोष्ट त्याला ते साठवावं लागतंच, त्याला ते साठवावं लागतं, पण साठवलेलं वेळेवरती आठवावं लागतं आणि वेळेवरती आठवलेलं मग ते वटवावं लागतं. त्याच्यामुळे कीर्तनकार, मला दुसरा प्रश्न असा त्याच्यामध्ये, कीर्तनाच्या विषयी आपण शिकलो, कीर्तन वगैरे वगैरे सगळं हे आपण जरी म्हंटल की कासया मधुर गायन पेटी तरी सुद्धा त्याचा तेवढाच त्याचा भाग त्याच्यामध्ये आहे. प्रवचनाबद्दल तुम्ही काय शिकलात?
3: हा, प्रणवबुवांनी, प्रणवबुवा गोखलेंनी याच्यावर आमचा एक दिवस घेतला होता आणि प्रकृष्टम वचनम प्रवचनम, तर अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे कीर्तन आणि प्रवचन ह्याच्यात काय जो फरक आहे तो त्यांनी त्या दिवशी खूप छानपणे उलगडून सांगितला. मग प्रवचन करत असताना काय काय गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. कीर्तनामध्ये जसं आपण ह्या सगळ्या सांगितिक गोष्टी ज्या आहेत, श्लोक म्हणतो, दिंडी, आर्या, तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी प्रवचनांमध्ये नसतात. पण मग लोकांना तेवढ्याच प्रभावीपणे आपण कसा विषय पोहोचवू शकतो प्रवचनाच्या माध्यमातून, तर हे त्यांनी त्या दिवशी खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितले. त्याच्यातले प्रकार सांगितले, प्रवचन करताना कुठले कुठले कसे मुद्दे पुढे पुढे गेले पाहिजे, तर हे जो विषय आहे तो त्यांनी खूप छान पद्धतीने त्या दिवशी आम्हाला समजावून सांगितला.
1: मला तर वाटतं ना की कीर्तन किंवा प्रवचन हा लोकरंजनाचा भाग तर आहेच, पण कीर्तनकार किंवा प्रवचनकार हा मानसोपचार तज्ज्ञ आहे. तुम्ही ज्या वेळेस तिथे बसलेले असता आणि ऐकतात तेव्हा तुमच्या मनावरचा परिणाम हा खूप मोठा असतो. आणि बघा तुम्ही, कीर्तनामध्ये जाणारे लोक किंवा प्रवचन ऐकून जाणारे लोक यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आणि न जाणारे लोक याच्यामध्ये बराच फरक असेल, कारण ते ऐकून त्याचा मनावरती होणारा परिणाम. म्हणून मला असं वाटतं की कीर्तनकार हा मानसोपचार तज्ञ सुद्धा असतो.
6: अगदी बरोबर म्हणलात तुम्ही हरिभो, कारण आफळेबुवांनी आम्हाला श्रवण या शब्दाची व्याख्याच मुळी ही सांगितली आहे की श्रवण तेच आहे जे तुम्ही ऐकता आणि आचरणात आणता, त्यालाच श्रवण म्हटलं जातं. त्याच्यामुळे तो भाग अगदी महत्वाचा आहे की कीर्तनकार हा एक उत्तम मानसोपचार तज्ज्ञ असायला हवा असं मी म्हणेन तुमच्या वाक्याला थोडंसं सुधरवून. कारण त्यांचं कामच मुळी ते आहे की लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवणं, आणि ते खरोखरीच ह्या 11 दिवसात म्हणजे सगळ्यांचा अनुभव हाच येईल की आपला आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आपल्या विचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, किंवा एखाद्या समस्येकडे किंवा एखाद्या प्रसंगाकडे आपण या 10 दिवसापूर्वी कसं बघत होतो आणि आता कसं बघतोय हे स्वतःतलंच परिवर्तन सगळ्यांना खूप जाणवलेलं आहे. ते पण मला असं वाटतं ह्या तिघींनी व्यक्त करावं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जो प्रवचनाचा भाग विचारला होतात, तर प्रणवबुवांनी सुरुवातच मुळी अशी केली की गाण्याचा भाग काढला, कीर्तनातला गाण्याचा भाग काढला की प्रवचन, असा गोड गैरसमज सगळ्यांचा आहे. तर अगदी सोपं जे त्यांनी व्याख्या सांगितली कीर्तन आणि प्रवचनाची, की शाळेमध्ये मुलांना म्हणजे सामान्य बुद्धीला समजावून सांगण्यासाठी कीर्तन उपयोगाला येतं, आणि त्याच्या नंतरची स्टेज म्हणजे थोडंसं कॉलेजमध्ये शिकवणं आपण ज्याला म्हणू, की आता तुम्ही शिकून आलेला आहात, तुमचं मडकं बऱ्यापैकी पक्क झालेलं आहे, आता ह्याच्यावरती काहीतरी चांगलं ग्रहण करण्याची जी एक परिस्थिती आहे त्याला आपण प्रवचन म्हणू शकतो. हे त्यांनी खूप सुंदर शब्दामध्ये समजावून सांगितलं आणि मला खरंच सांगायला छान वाटतं की हे जे चारही आपले पाहुणे आम्ही बोलवलेले होते हे अतिशय प्रसिद्ध आणि उत्तम वक्तृत्व असणारे, पण उत्तम ज्ञान असणारे आणि आज महाराष्ट्रात ज्यांचं खूप नाव आहे अशा कीर्तीचे आम्ही चारही पाहुणे बोलवलेले होते, त्याचाही ह्या सगळ्यांना नक्की उपयोग झालेला असेल. बाकी तर त्या सगळ्याजण तुमच्याशी शेअर करतातच त्यांचा अनुभव.
0: आता कविता ताई म्हटल्या त्याप्रमाणे एकदम एक आणखीन खूप सुंदर पॉइंट आठवला की त्याच्यामध्ये गोखले बुवांनी सांगितलं उजळणी ह्या घटकाला खूप महत्व आहे. तर जेव्हा उजळणी म्हणजे उजळवणे, जे काही आपण ग्रहण केलं आहे तर ते उजळवणे आणि त्याच्यामध्ये तोच ध्यास घेऊन पुढे जाणे, त्याच्यामधला अभ्यास पक्का करणे आणि ते सादर करणे. आणि म्हणून कीर्तनानंतर प्रवचनाला एक प्रगल्भता वेगळी आलेली असते.
1: मला वाटतं तुम्ही उजळणी म्हटलात आणि मी त्याच्या अगोदर प्रश्न विचारला होता की पुढे काय, तिथे मला यायचं आहे. या उजळणीच्या माध्यमातून 40 लोक तिथे होते या शिबिराला. मला असं वाटतं रेडिओ विश्वासवरनं किमान 20 कीर्तन तरी व्हावीत.
6: नक्की नक्की होतील. म्हणजे हा तुम्ही चांगला उपक्रम सुचवलेला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला वारंवार भेटायला काही हरकत नाही असं मला वाटायला लागले.
1: नाही मला असं वाटतं की जे तुम्ही तिथे शिकलात म्हणण्यापेक्षा सुद्धा आत्मसात केलं, व्यासपीठ मिळणं हाही पण मोठा भाग असतो,
6: खूप मोठा.
1: आणि त्याच्यासाठी रेडिओ विश्वास कधीही तयार असतं.
6: क्या बात आहे, मनपूर्वक धन्यवाद.
1: ज्यांना ज्यांना असं वाटत असेल हे बघा त्याच्यामध्ये किती येतं किंवा काय मोठा हे आहे त्याच्याशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही. रेडिओ विश्वास हा नवोदितांना व्यासपीठ देण्याचा मोठा हे आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना सांगा 40 कीर्तन झाली तरी माझं काही म्हणणं नाही. पण माझं म्हणणं असं आहे किमान 20 तरी व्हावीत.
6: नक्की
1: त्या दृष्टीने तुम्ही पाचही जणी आज जिथे आलेले आहात त्यांनी प्रयत्न करावा एवढंच मी सांगेन. आणि या तीनही कार्यक्रम आपले हे जे झाले त्याच्यामध्ये उजळणी तुम्ही म्हटलात, उजळणी म्हणजे उजवणे, मला त्याच्यावरनं बाभो बोरकरांच्या 2 ओळी आठवल्या की हे असं वाटतं ना. तुम्ही आनंद म्हटलात या 11 दिवसातला. आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो क्षण अमृताचा.
6: क्या बात है?
1: जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब. अशी स्थिती व्हावी असा हा मला असं वाटतं तुमचा सगळा 11 दिवसांचा सोहळा पार पडलेला आहे. आणि त्याचं फलित म्हणून आपण मी जे सांगितलं तसं आपण रेडिओ विश्वासवरनं कीर्तनाची मालिका सुरू करू.
6: नक्की नक्की.
1: तुम्ही या ठिकाणी सगळ्या जणी आलात आणि या कीर्तन शिबिराबद्दल आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
6: धन्यवाद.
2: म्हणजे मला असं वाटतं की आम्ही कुठे थांबू नये हाच तुमचा विषय आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा अंगणात येऊन आम्ही आमच्या या सुंदरशा अशा पणत्या लावून हे अंगण आम्ही अतिशय सुशोभित करू रेडिओ विश्वासचं, याचा मला पूर्णपणे खात्री आहे.
0: आणि रेडिओ विश्वासच्या निमित्ताने पुन्हा खरोखर सुरुवात झालेली आहे कीर्तन आणि प्रवचनाची.
1: वा वा. तेव्हा श्रोते हो, या होत्या कविता गायधनी, अनघा धोडपकर, सुजाता चौधरी, स्नेहल दंताळे आणि सोनाली कुलकर्णी. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, मीना खडीकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात. हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत, सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे आणि हे गीत आहे रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरच गीत आहे रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी पाडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून. या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या
1: गाणे गा रे गाणे
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात

कार्यक्रमात आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, योगेश यांची शब्दरचना. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
8: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
9: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट।
8: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भे.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी आपल्या समोर शेळी पालन एक फायदेशीर व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन आपल्याला देणार आहे. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात जवळजवळ 1,68,05,000 शेळ्यांची संख्या आहे. तर यामध्ये 95% खेड्यामध्ये जवळजवळ 48,00,000 कुटुंबाकडून शेळी पालन केले जाते. भारतात इतर मासापेक्षा शेळीच्या मासाला जास्त प्रमाणात मागणी आहे. शेळीच्या मासात चरबीचे प्रमाण कमी आहे. देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता भविष्यात शेळीच्या मासाला मोठी मागणी राहणार आहे. शेळी पालनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. एकंदर पशुधनाचा 26% शेळ्या आहेत. कमी भांडवल व किफायतशीर उत्पन्न हे शेळीपालन व्यवसायाचे वैशिष्ट्य असते. तसेच कोणत्याही जाती धर्माचे बंधन या मासाला नसल्या कारणाने हा व्यवसाय भविष्यात उज्ज्वल आहे. त्यामुळे शेळीला गरिबाची गाय म्हणून संबोधण्यात येते. तर शेतकरी बंधूंनो, शेळी पालनाचे फायदे. तर यामध्ये भारतात शेळ्यांच्या मुख्यतः मांसासाठी उपयोग केला जातो. जवळजवळ 35% मांस शेळ्यांचे वापरले जाते. अत्यंत गरीब प्राणी, व्यवस्थापनास सोपा, कुटुंबातील कोणीही चराईसाठी नेणे, दूध काढणे हे काम करू शकतो. जागा कमी लागते. वरांड्यातसुद्धा शेळी पालन करता येते. दाट वस्तीतसुद्धा शेळी सहज घरातील एका कोपऱ्यात ठेवता येईल. सर्वसाधारण दूध देणाऱ्या बकरीपासून 4 व्यक्तीच्या कुटुंबातील रोजच्या दुधाची चहापूर्ती गरज भागवू शकतो. शेळीला कोणत्याही जातीतील व धर्मातील मनुष्य पालन करू शकतो. गाई म्हशीपेक्षा चारा कमी लागतो. टाकाऊ अन्नाचा व भाजीपाल्याचा शेळीसाठी उपयोग होतो. सकस आहार आणि भरपूर चारा दिल्यास बकरी 24 महिन्यातून 3 वेळेस पिले देते. म्हणून तिच्यापासून जास्ती प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. नर पिल्ले 5 ते 6 महिन्यात बाजारात विक्रीस नेणे योग्य होऊन मालकास उत्पन्न मिळवून देतात. शेळीच्या कातड्यांना उत्तम बाजारपेठ सदा सर्व काळ उपलब्ध असते. पश्मिना, अंगोरा, गद्दी जातीच्या शेळ्यांच्या केसापासून लोकरीसारखे कपडे व शाली तयार होतात. स्वयंरोजगाराचे साधन व प्रपंचाचा आर्थिक मदत म्हणून शेळी पालन उपयुक्त आहे. शेतकरी बंधूंनो, आपण फायदे बघितलेच आहे. आता शेळ्यांच्या जाती या संदर्भामध्ये आपण थोडं सविस्तर चर्चा करू. जगात शेळ्यांच्या 102 जाती आहेत. त्यापैकी भारतात 25 जाती आढळतात. भारतीय शेळ्यामध्ये जमनापारी, बार्बरी, बीटल, मारवाडी, झलवाडी, सिरोही, मेहसाणा, बेंगाली, सुरती, उस्मानाबादी व संकरित बोर या जाती प्रसिद्ध आहेत. भारतात एकूण शेळ्यांच्या संख्येपेक्षा 20 ते 40% शेळ्या जातीवंत आहेत. उर्वरित 60 ते 80% शेळ्यांचा गुणधर्माप्रमाणे समानता दिसून येत नाही, म्हणून त्यांना देशी शेळ्या असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण उस्मानाबादी शेळीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. उस्मानाबादी ही महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद व त्यांच्या जवळील भागात या शेळ्या आढळतात. या शेळ्या दुधासाठी व मांसासाठी प्रसिद्ध आहेत. रंगाने काळ्या असून शिंगे मोठी, पिळदार, मागे झुकलेली असतात. कानावरील काही वेळेस पांढरे ठिपके आढळतात. अधूनमधून पांढरा किंवा तांबडा रंग दिसतो. पाय मजबूत व काटक असतात. जुळे देण्याचे प्रमाण 64% आहे. उस्मानाबादी शेळीचे वजन 40 किलो तर बोकडाचे 45 किलोपर्यंत असते. या जातीच्या बोकडापासून मांस भरपूर मिळते. या शेळ्या बंदिस्त पद्धतीने पाळण्यास उपयुक्त आहेत. दुसरी शेळ्यांची जात आपण आपल्याकडे आपण करू शकतो ती म्हणजे बोर. ही जात दक्षिण आफ्रिकेतील असून या जातीचे वैशिष्ट्य मुळातच दणकट, काटक, रोगप्रतिकारक शक्ती चांगली, कुठल्याही वातावरणात तग धरते. 8 महिन्यात नर प्रजनन करिता योग्य होतात. जुळे देण्याचे प्रमाण 60%, एक देण्याचे प्रमाण 24%, तर तिळे देण्याचे प्रमाण 15% असते. स्थानिक शेळ्यांच्या तुलनेत बोर जातीची उत्पादक क्षमता कितीतरी पटीने अधिक असते. कृषी विज्ञान केंद्र करडा इथे 100% बोर बोकूळ आणून त्यापासून स्थानिक शेळ्या व उस्मानाबादी शेळ्यापासून अधिक मांस उत्पादनासाठी संकर कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. सर्वसाधारण संकरित बोर करड्याचे वजन 6 महिन्यात 22 ते 25 किलो मिळू शकते. यामुळे शेळी पालकास बराचसा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, शेळ्यांची निवड कशी करावी त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. शेळी पालन व्यवसाय चांगल्या प्रकारे करण्यासाठी योग्य शेळीची निवड करणे गरजेचे आहे. त्याकरता शेळ्यांची निवड करायची झालीस बाह्य लक्षणामध्ये नाकपुड्या मोठ्या, डोळे पानेदार, शरीर बांधा लांबट व मजबूत असावा, पायाची ठेवण सरळ व शरीराचा आकार त्रिकोणाकृती म्हणजे पुढे निमूळता व मागे पसरट असा असावा, कास मोठी, दूध काढल्यानंतर लहान होणारी असावी, मागच्या 2 पायातील चोक रुंद असावा, शरीरातील केस व त्वचा तुकतुकीत असावी व चेहरा तरतरीत असावा. नवीन कळपासाठी शेळ्या निवडताना त्या शक्यतो 2 दाती व गाभण असलेल्या बघूनच घ्याव्यात. मांसाकरिता शेळ्या ठेवायच्या असल्यास जुळे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. तर दुधासाठी शेळी हवी असल्यास 1 करडे देणारी शेळी निवडावी. प्रजननासाठी कुठलाही दोष नसलेला बोकूळ निवडावा. शेळकीत बंधूंनो, आपल्याला शेळ्यांची निवड आपण बघितले, पण व्यवस्थापनावर आपण जर जोर दिला तर यापासून बराचसा शेळी पालनामध्ये फायदा होऊ शकतो. शेळ्याचे व्यवस्थापन करीत असताना आपल्या देशात इतर पशूच्या तुलनेने बकरी पालनाला कमी महत्त्व दिले जाते. म्हणूनच शेळी पालन व्यवस्थापनाची योग्य पद्धत निवड करणे व शेळी व्यवसायासाठी महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाची पद्धत एकूण शेळ्याची संख्या व उत्पादनाचा प्रकार यावर अवलंबून आहे. शेळी व्यवस्थापनाचा मुख्य 2 पद्धती आहेत, 1 मुक्त व्यवस्थापन पद्धत व दुसरी बंदिस्त पद्धत. मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या नैसर्गिक उगवलेल्या चाऱ्यावर किंवा झाड पाल्यावर जोपासल्या जातात. गोठा, चारा, वैरण, औषध, उपचार, मजुरावर सर्वात कमी खर्च होतो. या पद्धतीमध्ये गोठ्याची सोय नाही, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण दिले जात नाही. गरीब शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक या पद्धतीचा अवलंब करतात. ही पद्धत मांस उत्पादनासाठी बरी आहे, परंतु शेळीपासून व्यापारी तत्वावर उत्पादन मिळू शकत नाही. बंदिस्ती पद्धतीमध्ये या पद्धतीत शेळ्या चराव्या जात नाही, दिवसभर गोठ्यात ठेवल्या जातात. त्याच ठिकाणी चारा, वैरण, खुराक, पाणी, औषध, उपचार, प्रजनन, दूध काढणे इत्यादी व्यवस्थापनावर केले जाते. आहार शरीराच्या गरजेनुसार दिला जातो. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण दिले जाते, त्यामुळे शेळ्यांना आराम मिळतो. शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवता येते. या पद्धतीमध्ये शेळी व्यवस्थापन मजुरामार्फत केले जाते. शेळ्यांच्या कळपात इतर जनावरे जोपासली जात नाही. उपलब्ध साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून उत्पादनाची कार्यक्षमता वाढवता येते. व्यक्तिगत शेळी व बोकड्यावर लक्ष देता येते. मुक्त व्यवस्थापनापेक्षा कितीतरी अधिक पटीने दूध व मांसाचे उत्पादन व लेंडीघरसुद्धा उपलब्ध होते. शेतकरी बंधूंनो, शेळ्यांच्या आहाराच्या संदर्भामध्ये सांगावे झाल्यास शेळ्यांना दररोज 60 ते 80% हिरवा चारा आणि 20 ते 40% सुका चारा लागतो. सर्वसाधारण 30 किलो वजनाच्या एका शेळीला 3 ते 4 किलो हिरवा चारा, 1/2 ते 1 किलो वाढलेला चारा आणि 300 ते 400 ग्रॅम संतुलित खुराक लागतो. यामध्ये मका, ज्वारीचा भरडा, लसूण घास, बहुवार्षिक घास, स्टायलो, हिमाटा शेळ्याकरता देता येते. बाबूळ, बोर, चिंच, आंबा, वड, पिंपळ, अंबर, अंजन, बकान, लिंब, खैर, शेवरी, शेवगा, हादसा, हादगा, सुबाबूळ इत्यादी झाडपाला शेळ्यांना आवडते. या झाडाच्या शेंगा किंवा फळेसुद्धा आवडीने खातात. कंदयुक्त चाराही शेळ्या खातात. द्विदल धान्याचा भुसा किंवा कडबाग कुट्टी शेळ्यांना देता येते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये शेळ्यांचे आरोग्यही फार महत्त्वाचे असते. शेळ्यांमध्ये प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशीमुळे साथीच्या रोगाची लागण होते. याकरिता शेळी पालकांनी शेळ्यांचे रोग नियंत्रणावर विशेष लक्ष द्यावे. रोग झाल्यावर औषध उपचार करण्यापेक्षा रोग होणार नाही याची काळजी घ्यावी. यामध्ये तोंडखुरी, पायखुरी, फासी, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, बुळकांडी, देवी, मावा, पोटफुगी, आतड्यातील जंत, बायोपरजीवी कीटक इत्यादी आजार शेळ्यांना होतात. शेळ्यांमध्ये लसीकरणामुळे रोगाचे पूर्ण उच्चाटन होते. शेळ्या निरोगी राहतात याकरता शासकीय पशुवैद्यकाकडून तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून दरवर्षी नियमितपणे साथीच्या रोगावरील रोग प्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. शेतकरी बंधूंनो, शेळीपालन व्यवसाय करत असताना काही तोट्यातले काही मुख्य कारणे असू शकतात, तेही पण जाणून घेणे महत्त्वाचे असते. यामध्ये शेळीच्या गाभण काळातील कुपोषण, त्यामुळे अशक्त करडे जन्मास येणे, शेळीला गाभण काळात रोग प्रतिबंधक लसीकरण न केलेले असणे, करड्यांना जन्मता चीक कमी मिळणे, शेळीला दूध कमी असणे, अस्वच्छ परिसरामुळे होणारा जंताचा आणि रोगाचा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे दूध पाजण्यासाठी अस्वच्छ भांड्याचा वापर, पिण्याकरता अस्वच्छ पाणी, त्याचप्रमाणे शेडमधील दमट वातावरण, पुरेशा जागेअभावी करड्यांची गर्दी, हे शेळीपालनामधील काही तोटे पण हे मुख्य कारण आहेत. शेतकरी बंधूंनो, आपल्या इकडे आपण शेळ्या पाळतो पण त्याचा विमा आपण काढत नाही, आणि अशा एखाद्या वेळेला आपल्या कळपातली जर एखादी शेळी जर अकस्मात मरण पावल्यास शेतकऱ्यांना बराचसा आर्थिक नुकसान सोसावं लागते. त्याकरता शेळ्यांचा विमा काढणे फार गरजेचे आहे. आपल्या खेड्यागावात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण खूप आहे. बहुतेक शेतकऱ्याकडे जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. बरेचदा ही जनावरे कर्ज काढूनच घेतली जातात. बिगर शेतीधारकही शेळ्या पाळतात तेव्हा त्यांचे एखादे जनावर आजारीपणामुळे, अपघातामुळे, साथीच्या रोगामुळे किंवा अनपेक्षित कारणामुळे दगावले तर जनावर पाळणारा हे नुकसान सहन करू शकत नाही. त्याकरता जनावरांचा विमा काढणे आवश्यक आहे. यामध्ये विमा कंपन्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याकडून काढता येईल, आपल्याला दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडूनही काढता येईल, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून काढता येईल, आणि एक चौथी जी आहे इन्शुरन्स कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडूनही आपल्याला शेळ्यांचा विमा काढता येईल. शेळ्यांचा विमा 6 महिने ते 7 वर्षाच्या वयोमर्यादित उतरवता येते. एका पॉलिसीमागे 110 रुपये विमा भरावा लागतो. उदाहरणार्थ 2000 किमतीची शेळी करता 110 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे हप्ता भरावा लागतो. तर यामध्ये शेळीपालनाचे अर्थशास्त्रही फार महत्त्वाचे आहे. आपल्याकडे 10+1 असे जर युनिट असेल तर त्याकरता त्यावरील होणारा खर्च व उत्पन्न किती मिळू शकते हे आपल्याला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, शेळ्यांना सरासरी एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते. तर आपल्याकडे जर 10 शेळ्या असतील तर शेळ्यापासून येणारा करड्यांचा गोटा, शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र करडा मागील 7 ते 10 वर्षापासून शेळीपालन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तंत्रप्रसार करीत आहे. याही पुढे जाऊन बोर जातीच्या शेळीच्या प्रात्यक्षिकामध्ये मागील 4 वर्षापासून शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहे. शेळीपालन या केंद्राच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसहायता महिला बचत गटांनी शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. प्रशिक्षणासोबत केंद्राद्वारे उस्मानाबादी शेळी 120 रुपये प्रति किलो, उस्मानाबादी बोकूड 150 रुपये किलो, उस्मानाबादी शेळी क्रॉस बोअर 200 रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्रीस उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंनो, आपल्याला आपण सर्विस माहिती घेतली पण अर्थशास्त्रही फार महत्त्वाचं आहे. तर यामध्ये 10+1 जर युनिट शेतकऱ्यांनी जर सुरू केलं तर त्याकरता लागणारं भांडवल आणि त्यासाठी स्थिर भांडवल किती, साहित्य काय घ्यावं लागेल, खेळते भांडवल किती असेल, आणि त्यापासून 10 शेळ्यापासून उत्पादन हे पण बघणे फार गरजेचे आहे. तर थोडं मला इथं सांगावं वाटते की शेळ्या आपल्या जर 10 असतील तर एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते. तर 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फूट शेळ्यांसाठी. त्याचप्रमाणे 10 शेळ्यापासून येणारे जे करडे असतात म्हणजे ज्याला आपण पिल्ले म्हणतो, तर त्यापासून शेळ्या ह्या 2 वर्षामध्ये वेतात, म्हणजे 2 वर्षामध्ये 2 वेत मिळाले तर असं धरून चाला की एका शेळीपासून आपण सरासरी असं करू शकू की वर्षाला 2 पिल्ले तर 10 शेळ्यापासून आपल्याला 30 पिल्ले 2 वेतामध्ये पिल्ले मिळू शकतात. तर यामध्ये 5 स्क्वेअर फूट एका पिल्ल्याला याप्रमाणे जर दिलं तर 30 पिल्ल्यांना 150 स्क्वेअर फूट आणि 10 शेळ्यांना 100 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे शेळ्यांसाठी वैरण जे आपण म्हणतो चारा, त्यासाठी 10 बाय 10 जर एखादी जर थोडीशी छोटीशी रूम आपण जर तयार करून घेतली तर 360 चौरस फूट आपल्याला एखादी रूम बांधावं लागेल. यामध्ये शेळ्या पण ठेवता येतील, करडे पण म्हणजे जे शेळ्यांचे पिल्ले ते पण ठेवता येईल, आणि आपल्याला त्यावरील होणारा म्हणजे चाऱ्याचं जे आहे साठवणुकीकरता यामध्ये येऊ शकते. तर सरासरी जर आपण स्वस्ताचं जर हे केलं, कमीत कमी लागत आपल्याजवळचं जे काही मटेरियल असेल याच्यामध्ये, तर 100 रुपये प्रति स्क्वेअर फूट जर आपण तयार केलं तर आपल्याला 36,000 रुपये याच्या गोट्यावर आणि खर्च येईल. यामध्ये आपल्याला साहित्य लागते, यामध्ये घमेले झालं, बकेट झालं, वजन काटा झालं, पावडे झालं, तर यामध्ये जवळपास सरासरी 1,000 आपल्याला जाईल. खेळते भांडवल म्हटलं तर आज शेळ्याच्या किमती फार वाढलेल्या आहेत. सरासरी बरीपैकी एखादी शेळी जर घेतली तर जवळपास 2,000 याप्रमाणे जर मिळाली तर 10 शेळ्यांचे 20,000 रुपये होतील. एखादा बोकूड जर चांगला ठेवता म्हटलं तर जवळपास 3,500 एखादा बोकूड घेता येईल आपल्याला. औषधी आणि जर औषधीचा खर्च एका शेळीला 30 रुपये याप्रमाणे जर घेतला तर जवळपास 1,230 रुपये होईल. विमा 5% आणि आपण जर शेळ्यांचा काढला तर जवळपास 1,200 ते 1,300 रुपये विम्याला जातील. आणि चराई भाडे जर प्रति शेळी 50 रुपये याप्रमाणे आपण धरलं तर यामध्ये जनावर पिल्ल्यांची चराई भाडे दिलेलेच समजून 6,000 त्यांना वर्षाचा खर्च येतो. तर खेळते भांडवलामध्ये जवळपास 36,800 रुपयाच्या जवळपास खर्च येतो. उत्पादन जर म्हटलं तर एका शेळीपासून एका वेतात 1.5 याप्रमाणे 15 पिल्ले तर 2 वेतामध्ये 30 पिल्ले मिळतील. मर्तुकीचे प्रमाण जर यामध्ये 2% आपण पकडलं तर 15 माद्या आणि 14 नर असे जर आपल्याला मिळाले तर जवळपास 15 माद्यापासून 6 महिन्याच्या किंवा 7 महिन्याच्या नंतर आपण विक्रीला जर काढल्या तर 1,500 रुपये प्रमाणे जर गेलं तर 15 माद्याचे आपल्याला 22,500 रुपये मिळतील. काय अर्धे नर आणि अर्धे माद्या अशा धरून जर 14 नर आपल्याला मिळाले तर 25,200 मिळतील. याप्रमाणे त्याचे 25,200 हे आपल्याला मिळू शकतात. उत्पादनामध्ये शेळ्याची लेंडी खतही जर आपण पकडतो म्हटलं तर प्रति शेळी 1/2 किलो याप्रमाणे 40 × 1/2 × 365 दिवसाचं तर आपल्याला जवळपास 7.25 क्विंटल खत मिळेल. त्याचा जर भाव आपण 200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केला तर आपल्याला त्याचे 1,460 रुपये मिळू शकतात. तर टोटल जवळपास उत्पादन 50,000 आपल्याला मिळेल कमी जास्त सोडलं तर. आणि 50,000 उत्पन्न आणि 36,800 असा खर्च जर पकडला तर आपल्याला निव्वळ नफा 12,000 प्रतिवर्ष मिळू शकतो. प्रति महिना 10 शेळ्यापासून 1,030 इतका नफा मिळू शकतो. जर जास्त शेळ्या ठेवल्या तर जास्तीत जास्तच नफा आपल्याला मिळू शकतो. याप्रमाणे जर तुम्ही जर 10 जर युनिट उभं केलं शेतकरी बंधूंनो तर तुम्हाला बराचसा फायदा पण होऊ शकतो आणि शेतीला पूरक एक चांगला जोडधंदा पण होऊ शकतो. नमस्कार.
2: तर मंडळी आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीये, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
4: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
4: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि बाळकराम यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. आनंद यादव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
6: माझ्या बंड्या तुवडर, माझ्या पांड्या तुवडर, अरु माझ्या बर्फ.

माझा बंड्या तू वडर, अरे माझा पांड्या तू वडर, माझा बर

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जिद्द या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. राम उगावकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: आणि आता या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मंगळसूत्र या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात ललिता फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ। जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508। महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ।
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं घरकुल या चित्रपटामधलं। हे गीत ऐकूयात संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटामधलं ना धो महानोर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ईर्षा या चित्रपटामधलं गीत. हे गीतरचना आहे जगदीश खेवडकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: राज, आपण लग्न कधी करायचं?
6: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
8: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
6: मग आता पुढे काय करायचं?
7: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
6: पण मग संपर्क कुठे करायचा?
7: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
8: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
6: चला म्हणजे माझी सुटका झाली।
9: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत जवानी जिंदाबाद या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. वर्मा मले यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात आखो आखो मे या चित्रपटामधलं.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत। लव लव लव या चित्रपटामधलं अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरी यांचं संगीत। ऐकूया विजय बेनेडिक्स आणि अलिशा चिनॉय यांच्या आवाजात।

पड़ी मैं दिल में रजू में।

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, आप मुझे अच्छे लगने लगे. या चित्रपटामधलं राजेश रोशन यांच्या संगीताने सजलेलं देव कोहली यांचं गीत आता ऐकूयात, KK आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

अंधा कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांनी. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपण मागच्या भागामध्ये चर्चा करत होतो चारुता कडूरकर यांच्याशी. त्यांच्या माहेरवट या संस्थेबद्दल आपण ऐकलं, पुन्हा त्यांच्याशीच आपण गप्पा मारणार आहोत. चारुताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: धन्यवाद.
0: चारुताजी, आपण गप्पा मारत होतो माहेरवट संस्था, आणि तुम्ही म्हटलात की वयोवर्धन होणाऱ्या प्रत्येकाशी आपण कसं वागायला हवं, किमान त्याच्याकडे स्माइल देऊन बघायला तरी हवं, रस्त्यात भेटणार आहे सुद्धा. एवढा असा विचार हा लहानपणापासून होता की तो तयार झाला?
1: याला दोन्ही गोष्टीला मी सर दुजोरा देईन. माझं घराचं लोकेशन तुम्ही म्हणालात, तर पुण्याकडून येणारी सगळी वर्दळ आणि अगदी पंचवटीला जाणारी मंडळी ते पंचवटी मुंबईकडून परत येणारी, तर माझ्या घराच्या अगदी शेजारी वाहणारा जो मुख्य रस्ता होता त्यावरती वारकरी, त्याच्यानंतर भिक्षेकरी असू द्या, किंवा एखादा जर खरंच त्याच्या गाडीवरून घसरला तर आई वडिलांची शिस्त होती. पहिल्यांदा न विचार करता हातात जे पाण्याचं भांडं असेल ते पाण्याचं भांडं घेऊन जरूर त्याच्या मुखात पाणी घाला, हे संस्कार आई वडिलांमुळे होते. घरात निश्चितच माझ्या दोन्हीकडची घरं, म्हणजे माझा आजोळ आणि माझे आजोबा सिक्युरिटी प्रेसला असल्यामुळे त्यांच्याकडे सल्ला मसलत करायला ज्योतिष आणि यासाठी अनेक मंडळी येत असत. तर हा घरातला संस्कार नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंतन, भलं करणं खूप मोठा शब्द होईल ते भगवंताने करावं, पण आलेल्याची विचारपूस करणं, म्हणजे काळजीने माझ्या पिकाचं काय होईल हे विचारणारे, पंचांग पाहून त्याच्यावर तोडगा सांगणारे, त्यानंतर अरे तुझी बदली होईल म्हणून आर्मी ऑफिसरला गुंजारणारे आजोबा, आणि तरीही ते आम्हाला सांगायचे की दादा रे जर दारात गाय आली किंवा एखादा जर भिक्षेकरी आला तर त्याला द्या, आपल्यातलं काही आपल्याला कमी पडणार नाही. तर ही वृत्ती निर्माण होण्याला घरातली मंडळी तर काळजी घेतच असत. वडील सामाजिक कामामध्ये वेगळ्या प्रकारे होते. सेवा दलाचं काम करत असताना 18 पगड सगळी मंडळी आमच्या घरात असत. ते बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्या साईटवरती काम झाल्यानंतर जर एखादा काम करणारा त्यांचा सहकारी जर उपाशी पोटी असेल तर आम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकात भर घालावी लागत असत. या ह्याच्यामध्ये आईनी माझ्या लहानपणापासून एक ब्रीद घेतलं होतं की जर सेवा वस्तीतला मुलगा असेल आणि त्याला शैक्षणिक अडचण असेल तर निश्चितपणे ती 35% मुलाला 60% निश्चित घेऊन जाण्याची तिच्याकडे क्षमता होती आणि ती आहे. आईच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुलं अशी होती की ती आजही रिक्षा चालक असतील किंवा शेतकरी कुटुंबातले आहेत, पण त्यांना एक माहिती की आपल्याला चांगलं हस्ताक्षर, त्यानंतर चांगलं वाचन आणि आपल्या बोलण्यावरती ज्या काही मर्यादा असतात, म्हणजे आजच्या काळातलं इंग्लिश आपण लिहित नाही सर, आपल्याला मराठी अजून सुवाच्य लिहिता येतं, तर हे संस्कार आई वडिलांचे निश्चित आहेत. आणि कुटुंबातली माझी सासरची मंडळी म्हणाल तर माझे सासरे अनुवादक होते आणि चांगल्या पद्धतीच्या संस्कारांमध्ये माझ्या आजे सासूबाई बालविधवा जरी असल्या तरी त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या सासऱ्यांना नाते सासूबाईंना घडवलं, तर त्यांच्या नंतर म्हणजे सासऱ्यांच्या जेव्हा ते नोकरीला लागले त्यानंतर त्यांच्या गावाकडच्या आणि परिसरातल्या 300 कुटुंबांना त्यांनी निश्चितपणे मदत करून चांगल्या माध्यमाने, त्या काळात बचत गट नव्हते पण भिशीच्या माध्यमाने कुठलाही व्याजाचा एकही रुपयानं घेता त्या मंडळींना एक आपण आज जी डिजिटल लिटरसी म्हणतो ती फायनान्शियल लिटरसी त्यावेळेस शिकवली आणि अनेक घरं उभी केली. त्यानंतरचा टप्पा माझ्या सासूबाईंचा होता. आजे सासूबाईंच्या आजारपणात ग्लोबलायझेशनचे वारे वाहू लागले, त्यामध्ये हेल्थ कॉस्ट वाढते आहे आणि बदलणाऱ्या काळामध्ये औद्योगिक गोष्टींसाठी मायग्रेशन करणारा, म्हणजे अगदी पुण्याला येणारा जो सगळा वर्ग आहे याच्यामध्ये तो आई वडिलांना घेऊन राहू शकतो, पण त्यावेळेस त्याला दोन त्याच्या ज्या शिफ्ट आहेत त्या पद्धतीने काम करायचं असेल घरातल्या पती पत्नींना, तर मग याच्यासाठी बघणारा घरातला कोणीतरी आहे का? तर नाही. तर मग पर्यायाने वृद्धाश्रमांची निर्मिती झालेली आहे, तर त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता? अशी जेव्हा परिस्थिती आली तेव्हा माझ्या सासूबाईंनी जरूर सांगितलं की पुढच्या सगळ्या शैक्षणिक प्रवासामध्ये 4 लोकांना तू निश्चितपणे उभं करू शकशील, त्यानंतर त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमाने काही देऊ शकशील, अशा पद्धतीचे अभ्यासक्रम तू जरूर शिक आणि तू स्वतःसाठी शिकू नकोस, तर सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या महिलांचं शिक्षण संपलं आहे, थांबलं आहे, तर त्या ठिकाणी तुला ही संधी मिळू दे. आणि या संधीचा मला निश्चित उपयोग झाला, कारण कोविडच्या काळानंतर अचानक ज्या आपण असिस्टंट नर्सिंग सेवा ज्या लागत होत्या त्यासाठी खूप मनुष्यबळ कमी होतं. तर आम्ही तो मराठीमधला डेव्हलप केलेला कोर्स वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत पुण्या आणि पुण्याच्या बाहेर राबवला. आणि मला आनंदाने सांगावंसं वाटतं की 2009 ते 2025 पर्यंत ज्या पद्धतीने मी Type 2 city मधून आलेल्या मंडळींना फार शुल्क न घेता आम्ही जे इंटर्नशिप्स आणि हे उपक्रम केलेले आहेत त्याबद्दलचा महाराष्ट्र सरकारचा मला स्टेट अवॉर्ड मिळाला. याला आजच्या आपल्या टेक्निकल लँग्वेज मध्ये इंटरजनरेशनल बॉन्डिंग फॉर सिनियर सिटीजन्स, म्हणजे दोन वेगवेगळ्या पिढ्या एकत्र आणून आम्ही हे काम करतो. साधारण गेली 8 वर्ष आम्ही मागे कोविडच्या काळात सुद्धा महिलांना त्यांच्या घरातल्यांची फार आठवण येऊ नये म्हणून आम्ही साधारण 85 ते 90 मध्ये असणाऱ्या आज्यांकडून राख्या बनवून घेतल्या आणि भारतीय सीमेवर असणाऱ्या सैनिकांना त्या पाठवल्या. तर गेली 4 ते 5 वर्ष आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमाने किंवा पत्रांच्या माध्यमाने त्यांची उत्तरं पण येतात. खरंच कधी कधी असं वाटतं की आपले आपले म्हणून आपण रक्ताची नाती जपतो, पण आपली एक परंपरा, त्यानंतर असणारं देशप्रेम आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते फक्त आपल्या नातेवाईकांपुरतंच मर्यादित ठेवायचं का, राष्ट्रप्रथम म्हणताना राष्ट्रहित सांभाळणाऱ्या सैनिकांपर्यंत सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे. आणि त्याच्याबद्दलचं आम्हाला खूप चांगलं प्रबोधन बऱ्याचशा मंडळींकडून झालं, त्यामुळे हे काम आम्ही या पद्धतीने सातत्याने पुढे नेत आहोत.
0: पूर्ण मेट्रोपॉलिटियन झालेलं आहे. आणि आत्ता जी आपण चर्चा केली कोविड नंतरचा भाग, माहेरवट सांभाळत असताना हा जो काही गॅप आहे म्हणजे मेट्रोपॉलिटियन शहर आणि कोविड नंतरचा भाग, याच्यात काय फरक जाणवला हो तुम्हाला?
1: सर, आजी आजोबा ही आपला वारसा जपतात. म्हणजे आज आजी सलवार कमीज जरी घालत असेल ना तरी भारतीय महिलांमध्ये असणारी मातृत्वाची भावना ही इतकी प्रबळ आहे की खर्चटलं तरी चौकशी करणारी आजी अजून आहे, याच्यात मला खरंच कौतुक वाटतं. आज जर तुम्ही बघाल तर पुणे शहर वाढत असताना येणारे जे स्टुडंट मंडळी आहे ते अगदी विदर्भापासून नाही नॉर्थ ईस्ट पासून सुद्धा येतात. तर आज जी असणारी 60 आसपासची मंडळी आहेत त्यांनी जर आपापल्या थोडस दुखणी खुपणी असतात, पण जर आजच्या स्टुडंटला त्यांनी जवळ केलं, पुन्हा मला ज्येष्ठ विचारतील की वर्षानुवर्ष आम्ही हे केलंय, म्हणजे पब्लिक सर्वंट असणारी व्यक्ती म्हणू शकेल की अरे आम्ही त्यांच्याशिवाय तर मोठे झालोच नाही ना. तर आज हे गोष्ट लक्षात येते की कौटुंबिक दुरावा हा भाग वैयक्तिक राहिलेला नाहीये, तर आपण आता तो सामाजिक दृष्ट्या सुद्धा एखाद्या रस्त्यावर पडला तर नाही नाही गोणी कोणीतरी घेईल काळजी, कोणीतरी म्हणजे कोण, तर आपणच आहोत. त्यानंतर छोटीशी गोष्ट असते की अगदी बायलेन असणारा एखादा एक पत्ता आहे पण तो त्या पद्धतीने न सांगणे हा सुद्धा मला कधी कधी सामाजिक गुन्हा वाटतो. कारण की एखादा महत्वाचा, अगदी तो डिलिव्हरी बॉय असू द्या, त्याला वेळेत पोचायचं असतं, कदाचित त्याच्याकडे एखादं इमर्जन्सी मेडिसिन असेल, एखादं इंजेक्शन असेल, किंवा त्या व्यक्तीला खरोखर भूक लागलेली असेल आणि त्याला ते वेळेत द्यायचे, तरीही ती सामाजिक भावना इतकी विकृत झाली आहे की चुकीचा पत्ता देण्यात लोकांना आनंद वाटतो. म्हणजे ही जी रचना बिघडत चालली आहे त्यामध्ये वरिष्ठांवर जबाबदारी आहे की थोडेसे हात पुढे केले आणि नव्या येणाऱ्या पिढीला त्यांना आजी आजोबांच्या सहवासाचं दुःख आहे ते बोलूनही दाखवतात, किंवा इंटरजनरेशनल बॉन्डिंगच्या दृष्टीने जेव्हा ते इंटर्नशिप्सला येतात तेव्हा त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या पद्धतीने बघतो. त्यांना अकॅडमिक्स पार्ट असतो तो तर आम्ही निश्चितपणे शिकवतोच किंवा त्यांना ती संधी पण देतो थेरपी करण्याची, पण त्यांच्यामध्ये एक नातं व्यवस्थित निर्माण होईल याची काळजी घेतो. मला आठवतं 2008 माझ्याकडे एअरहोस्टेस ट्रेनिंगसाठी आलेला मुलगा, अतिशय छोट्याशा घरातला शेतकरी कुटुंबातला, पण नंतर न चुकता त्याला परवडेल अशा पद्धतीने मिठाई आणि आकाशकंदील घेऊन हा मुलगा सातत्याने 8 वर्ष येत होता. सर, याला मला सक्सेस म्हणावं असं वाटेल याचं कारण त्याला त्याची ती जाणीव निर्माण झाली आणि आज आपण मोठमोठ्या थेरपिस्ट म्हणतो किंवा मोटिवेशनल स्पीच बघतो, तर मला सांगा की रस्त्यावरती दुखापतच झाली पाहिजे असं नाही, पण कधी कधी पत्ता शोधणारे किंवा ओटीपी विसरलेले आजोबा असतात आणि त्यांना आपण तो शोधून देतो, किंवा आजोबा मी काही मदत करू का म्हणून एखादा तुम्ही ऍप शोधून दिलात, तर त्या व्यक्तीचं समाधान त्यांना कदाचित त्यांच्या भावनेत पटकन ते थँक्यू म्हणू शकणार नाही, पण तुम्ही जर त्यांची नजर बघितली तर त्यांना निश्चित अजून ती होप आहे की अजूनही आपली चांगली माणसं आपल्याला भेटतील, आणि नवीन पिढीमध्ये निश्चित ही ताकद आहे की त्यांची टेक्नॉलॉजी बदलली असेल, ते कदाचित आपल्यापेक्षा चांगलं AI वापरू शकत असतील, पण मी असेही इनोव्हेटर्स बघितले की ज्यांनी रामनाम सुद्धा ऍपमध्ये डेव्हलप केलं, आणि जसं तुम्ही स्क्रॉल करता आणि कॅन्डी क्रश खेळतात त्यांनी असेही डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स मध्ये असणाऱ्या आजोबांना मदत करायची म्हणून त्यांनी पझल्स तयार केलेली आहेत. सो टेक्नॉलॉजी आणि वरिष्ठ यांचं सुद्धा चांगलं नातं निर्माण होतं आहे. फक्त तुमचा स्क्रीन टाईम, जसं आम्ही लहान मुलांना म्हणतो की अरे मोबाईलवर खूप थांबू नका, तसं वरिष्ठांच्या बाबतीत असं आहे की जुन्या आठवणींमध्ये इतकेही रमू नका की ज्याचा त्रास तुम्हाला स्क्रीन टाईममुळे डोळ्यावरती किंवा एकंदरच तुमच्या वेलबिईंगवर होईल.
0: मग या सगळ्यासाठी कुटुंब संस्था कुठेतरी बिघडते असं वाटतं का?
1: सर, बिघाड हा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो आणि बिघडायला जबाबदार आपणच आहोत. नाशिक सारख्या ठिकाणी जर सगळं आता व्यवस्थित चाललंय तर आपल्याला नवीन रस्ते कशासाठी हवेत? म्हणजे आज पासून जर वर्षभरापूर्वी मी जेव्हा आले तेव्हा चांगले होते रस्ते, पण मग आज जी आपण डेव्हलपमेंटची कॉस्ट मोजतोय, अनेक झाडं कापली जात आहेत, त्यानंतर पोल्युशनचा टक्का वाढलेला आहे, गोदावरी पण दूषित झालेली आहे, या सगळ्याच्या मध्ये त्या स्टेटसला ठेवायचं की मी आज सिंहस्थात जाऊन आलो तर याच्यासाठी मी काही कॉन्ट्रीब्युट करू शकतोय का? टॅक्स हा भाग वेगळा झाला, पण माझ्या परिसरामध्ये असणारं प्लास्टिक असेल किंवा आपल्याकडे जेव्हा कचऱ्यातलं काम करतात ते जे येतात तर ते ऍटलीस्ट सेग्रिगेट करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जसे आपण जबाबदारी टाळतो तर त्याचा कळत नकळत कुठेतरी हा परिणाम जाणवतो. सर, पाटावर बसून जेवणं सगळ्यांना आता सध्या शक्य नाही झालंय, तो लाईफस्टाईल अडॅप्शनचा भाग झाला, पण मग टेबल खुर्ची आली तर आपल्याला घरही मोठं व्हावं लागलं आणि ज्या एका 1 BHK मध्ये आपण राहत होतो त्या ठिकाणी आपल्याला आता असं वाटतं की 2 BHK असेल तर मग मी जरा आईसपैस राहू शकेल. एका टीव्हीने घर घरामध्ये भागत होतं तर रिमोट कोणाच्या हातात, म्हणजे वरिष्ठांच्या हातात का लहान मुलांच्या कार्टून नेटवर्कसाठी? हे जेव्हा कुठेतरी संधान निसटायला लागलं तेव्हा असं वाटतं की काय माझीच्या हातात पोथी असावी असा आग्रह नाही, तिने अध्यात्मच बघावं असं नाही, पण मग त्या बाल्याला त्या कार्टून मध्ये न अडकता तिने रामाची, बुद्धाची असेल, एखाद्या चांगल्या संताची गोष्ट असेल असं सांगायला त्या आजीलाही वेळ नाही आणि घरातल्या नातवालाही नाही, ही फार सक्षम परिस्थिती असं वाटत नाही सर. आणि आम्ही डोनेशनचे चेक फाडतो, आम्हाला अशीशी पेन्शन मिळते, मग आम्ही एखाद्या चांगल्या हिल स्टेशनला जाऊन आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे वाढदिवस साजरे करतो. वाढदिवसाचा जर खरंच अर्थ बघितला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुमोदनाने ते बघायचं ठरवलं तर ते एक वर्ष कमी का ते वरिष्ठ विचारांसाठी एक वर्षाची मिळालेली संधी, हे जसे एक आपल्याला द्वंद्व समोर येतं तसं आपल्याला आजपर्यंत जे मिळालेले श्वास आहेत ते चांगल्या परिसरामध्ये निसर्गामुळे मिळालेले आहेत, त्या निसर्गाचा आपण निश्चित काही देणं लागतो का? असा जर विचार करून वरिष्ठांबरोबर लहान आजी आजोबांच्या माध्यमाने मुलांनी आणि युवा तरुणांनी सुद्धा याचा विचार केला तर आपण आपल्यावरच खूप मोठे उपकार करणार आहोत. ही फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे, कारण आज झाडांनी जर असा विचार केला, मी एका कार्यक्रमात परवा गेले आणि त्यांच्या संस्थेचं नाव 14 Trees Foundation असं होतं, तर आम्ही सगळ्यांनी कुतूहलापोटी विचारलं तर असं का? तर त्यांनी सांगितलं एका झाडाचं जर वय बघता ते आपल्याला 80 वर्ष व्यवस्थित ठेवू शकेल इतपत ते कार्य करतं. मग हेच जर आपण विचार केला तर आपण, मला नाही वाटत की 80 पेक्षा जास्त लोकांशी एवढे संपर्क ठेवू शकतो. किती जणांना आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना दररोज संपर्क नाही पण महिन्यातून एकदा वर्षातून दोनदा भेटता येतं? नाही सर, हे विरळ होत चाललंय. त्याला आपण म्हणू की सोशल फॅब्रिक इज डिसइंटिग्रेशन आणि याला आपली नीड आहे का डिमांड आहे हे जर आत्मपरीक्षणात केलं तर आपल्याला निश्चित जाणेल की आपल्याला शिस्पेन्सिलवरती भागत होतं किंवा खडू आणि पाटी पेन्सिल बरी होती, कारण की आपल्याला चुकलं तर पुन्हा ते पुसून पाटीचा पुनर्वापर करता येतो. आज आपण हवे तसे पानं फाडतो आहोत. आणि आता तर काय की मी स्क्रीनवर काम करत नसताना सुद्धा त्याचं मी इल्युमिनेशन पण कमी करत नाहीये. म्हणजे आज आम्ही पेपरलेसचा विचार करतोय, पण जे काही माध्यम वापरतोय त्याच्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशनची पोझिशन्स आणि त्याच्यावर असणारा रेडिएशनचा परिणाम क्लायमेट चेंजच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरतोय. पण डेव्हलपमेंटची ही कॉस्ट आहे हे लोकांना आता जिओ पॉलिटिक्समुळे कळत आहे. पण या सगळ्या गोष्टी

0: माझी आजी पाण्याचा पुनर्वापर म्हणजे कपडे धुतलेलं पाणी फरशी पुसायला आणि नंतर फरशी पुसलेलं पाणी झाडांना, हे आमच्या सवयीचा भाग आहे. आणि मी अभिमानाने सांगते की जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तर अक्षरशः 650 ते 700 रुपयात मी 2006 साली किचनचं पाणी हे आमच्या परिसरातल्या झाडांसाठी 300 लिटर मी ते रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमाने रिझवते. माझ्या इथे 16 ज्या ट्यूबलाइट्स आहेत त्याच्यातल्या 10 ट्यूबलाइट्स आम्ही रात्रभर आजी आजोबांच्या येण्या जाण्यासाठी किंवा त्यांना रात्री काही पडझड होऊ नये म्हणून चालू ठेवतो, त्यासाठी आम्ही सोलर पॅनल्स यूज केलेले आहेत. सो इनोव्हेशन हे उत्तर असू शकतं, त्याला फक्त त्या पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता आहे.
1: क्या बात आहे, खूपच छान. अशाच गप्पा सुरू राहाव्यात असं वाटतंय, पण आपण त्या पुन्हा पुढच्या भागामध्ये गप्पा सुरू ठेवूयात. तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, या होत्या माहेरवटच्या चारुता कडूरकर आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात 1975 साली आलेल्या अनाडी या चित्रपटामधलं हे टायटल गीत. आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि मेहमूद यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
3: हम तो एक नाडी आई वो है एक खिलाड़ी उसके धंधे काले हम राजा दिल वाले.

धोतर से। राजनीत की बातें सुन के पुलिस न धर ले, चुप हो जाओ।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात अंधा कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल

ऐकवत हे गीत ऐकणार आहोत जग्गू या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे कुलवंत जाने यांची. गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत नरेंद्र चंचल आणि कुमार सोनिक यांच्या आवाजात.

0: विशेष बस टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: कौन टा

0: हॅलो झेंजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलो आहे कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशाप्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 4, नात्याचे संतुलन साधण्यासाठी काही उपाय सुचवता येतील. जसे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आपण उपाय करतो, तसेच मनातील कटुता बाहेर काढली पाहिजे. आठवड्यातून एकदा कुटुंबाने एकत्र बसून मन मोकळे करावे. मनात एकमेकाबद्दल राग ठेवून जगू नका, तिथेच नात्यांचा कॅन्सर सुरू होतो हे लक्षात घ्या. आजचे न्यूरोसायन्स सांगते की घरात जसे वातावरण असेल तशी रसायने आपल्या मेंदूत तयार होतात. घरात आनंदी वातावरण असेल तर मेंदू सकारात्मक रसायने स्रवतात, ज्यामुळे आरोग्य सुधारते. म्हणून घरात सतत कपाळावर आठ्या घालून किंवा रागात फिरू नका. घरात येताना कार्यालयाचा किंवा व्यवसायाचा ताण दाराबाहेर सोडून या. घरात प्रवेश करताना चेहऱ्यावर हसू असू द्या. ऋषींनी आपल्याला मातृधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म शिकवून आहे. याचा अर्थ प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे. बापाने फक्त पैसे कमवणारे मशीन बनू नये आणि मुलांनी फक्त उपभोग घेणारे बनू नये. हक्कापेक्षा कर्तव्याची जाणीव जिथे मोठी असते तिथे जीवनशास्त्र अचूक काम करते. भारतीय कुटुंब जीवनात रोजची पूजा, संध्याकाळची प्रार्थना, सण उत्सव, एकत्र भोजन, घरात सांगितल्या जाणाऱ्या संस्कार कथा यामागे मोठे मानसशास्त्र आणि विज्ञान आहे. हे सर्व उपक्रम कुटुंबातील भावनिक ऐक्य वाढवतात, मनाला स्थिरता देतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुसंस्कृत वारसा सोपवतात. मानवी मेंदूला थेट आत्म्याच्या समाधानाला जोडता येते. कुटुंब ही माणसाला केवळ जिवंत ठेवणारी संस्था नसून त्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवणारी चैतन्यमय व्यवस्था आहे. हे इमारतीच्या पायाप्रमाणे आहे. भारताने हजारो वर्षाच्या इतिहासात अनेक परकीय आक्रमणे, राजकीय उलथापालथी आणि सांस्कृतिक संकटे झेलली तरीही आपली संस्कृती आजही जिवंत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली मजबूत कुटुंब व्यवस्था होय. भारतीय परंपरेत कुटुंब हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते धर्म, संस्कार, ज्ञान आणि मानवी मूल्याचे एक जिवंत विद्यापीठ आहे. माणसाचा जन्म शरीराने निसर्गात होत असला तरी त्याची माणूस म्हणून घडण ही कुटुंबातच होत असते. येथे स्व म्हणजे स्वतःचा स्वार्थ यापेक्षा समष्टी म्हणजे समाजाचे हित या विचाराला प्राधान्य दिले गेले आहे. माणसाचा प्रवास व्यक्ती, कुटुंब, कुल, समाज, राष्ट्र आणि थेट विश्वापर्यंत जोडलेला आहे. म्हणूनच भारतात कुटुंब ही संस्कृती पुढे नेणारे मुख्य माध्यम मानले गेले आहे. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनः प्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांची ही गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण, आणि चित्रपट आहे बाप नंबरी बेटा दस नंबरी.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: बसेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: चित्र आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार पी के मिश्रा आणि संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी. हे गीत आहे चोर चोर या चित्रपटामधलं.

0: दिल जीता।
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: यानंतरचं गीत ऐकूया बॉबी या चित्रपटामधलं। शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रसिकहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण दर भागामध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला एक विद्यार्थिनी आणि तिच्या शिक्षिका अशा दोघीही उपस्थित झालेल्या आहेत. तिचं नाव आहे कायरा उल्हास जाधव. ती इयत्ता 5वी मध्ये शिकते आणि तिच्या मुख्याध्यापिका ह्या सुद्धा माझ्या सोबत आहेत. तर त्यांचं नाव आहे मृगाली महेश पालव मॅडम. तर ह्या दोघीही जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक केंद्र शाळा कोलगाव नंबर 1 सावंतवाडी सिंधुदुर्ग ह्या ठिकाणाहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर ह्या दोघींशी आपण आज गप्पा मारणार आहोत. पण सगळ्यात आधी मी कायराशी बोलू इच्छिते. कायरा, तुझं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: तर थोडं तुझ्या विषयी जाणून घ्यायला आवडेल. तुला कुठला विषय आवडतो, तुझ्या काय आवडीनिवडी आहेत, काय छंद आहेत, त्याबद्दल काय सांगशील?
1: नमस्कार. माझा छंद आहे की मी अभ्यासात म्हणजे शिकून एक मोठी व्यक्ती बनायचं आहे. खेळामध्ये मला म्हणजे उत्कृष्ट क्रीडापटू बनायचं आहे. कबड्डी हा माझा आवडता छंद आहे. कबड्डी मध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन आलो, प्रथम क्रमांक आलो. जर्मन भाषा मला खूप आवडते. जर्मन भाषेमध्ये मला शिकायला खूप आवडलं, मजा आली. परत पेपरही सोपा गेला.
0: क्या बात आहे, बर छान. तर इतर सगळ्या हॉबीज तुझ्या कळल्या, तुला कुठला खेळ आवडतो तेही समजलं, पण तुला ह्या भाषेविषयी किंवा ऑनलाईन पद्धतीने असं शिकवलं जाईल हे कोणी सांगितलं, कसं कळलं?
1: अध्यापिका पालव मॅडमने मला सांगितलं.
0: बर.
1: जर्मन भाषेचं मला सांगितलं तेव्हा मी सांगितलं की मी ह्या भाषेत शिकणार नाही.
0: बर. आणि तुझ्या घरच्यांना सांगितलं की मला अशी भाषा शिकायचंय असं?
1: हो सांगितलं.
0: मग ते काय म्हणाले?
1: माझ्या आई बाबांनी मला सांगितलं की नवीन भाषा शिकायला भेटेल, तू शिक म्हणून.
0: वा, म्हणजे त्यांनी तुला पूर्ण सपोर्ट केला. बर. मग तुझ्या आतापर्यंत जर्मन भाषेच्या किती लेवल पूर्ण झाल्या?
1: एकच.
0: आणि किती मार्क मिळाले?
1: 42.
0: बर. आणि मग तू तुझा अभ्यास आणि जर्मन भाषेचा अभ्यास हे सगळं कसं मॅनेज केलं?
1: पहिली संध्याकाळी शाळेतनं घरी गेली की शाळेचा अभ्यास करायचे. सकाळी उठून मी ह्याचा जर्मन भाषेचा पूर्णपणे अभ्यास करून घ्यायचे, पाठांतर वगैरे.
0: बर.
1: त्याच्याने माझा अभ्यास पूर्णपणे व्हायचा.
0: अरे वा, किती छान. काही अडचणी आल्या असतील तुला शिकत असताना, मग त्या कशा सॉल्व्ह केल्यास?
1: अडचण झाल्या मला, पण माझ्या मुख्याध्यापिका पालवबाईंनी आणि क्लास टीचरने मला खूप समजावून सांगितलं आणि ते मी समजूनही घेतलं. PDF होत्या, बाईंनी PDF काढून दिल्या, त्याच्यावर मी अभ्यास केला. मोबाईलला रेंज नव्हती म्हणून बाईंनी मला PDF काढून दिल्या.
0: बर. असं सगळं करून शेवटी तू छान पेपर दिला, हो की नाही?
1: हो.
0: बरं, ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी काही भीती वगैरे वाटली तुला की बापरे आपल्याला किती आठवेल, येईल का नाही, असं काही वाटलं?
1: सुरुवातीला वाटलेलं मला, पण मग पेपर बघल्यावर मला खूप सोपा गेला आणि असं वाटत होतं की मला पूर्णपणे येतो. छान गेला माझा त्या दिवशी पेपर.
0: बर बर. वा, आणि मग मार्क मिळाल्यावरती आनंद झाला? अपेक्षित होतं तेवढं की जास्त मिळणार होते असं काय वाटलं होतं तुला?
1: खूप होतं. आनंदित झाली. परत माझं सगळ्यांनी अभिनंदन केलं. माझ्या मम्मी पप्पांना मी सांगितलं.
0: बर.
1: त्यांना तर धक्काच बसला.
0: अरे वा,
1: ते खूप आनंदित झाले. पप्पा बोलले की असाच अभ्यास करत राहा.
0: वा वा वा, मस्त. बर, तुझ्या बरोबर तुझ्या काही बेस्ट फ्रेंड्सनी वगैरे पण ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलं होतं?
1: हो घेतलं.
0: त्यांना कसे मार्क्स मिळाले?
1: माझ्या बरोबर म्हणजे अशी कृतिका सदाशिव सुतार म्हणून आहे, तिला दोन जिल्ह्यात 2 नंबर आहे, तिला 40 मार्क मिळाले.
0: वा वा वा, मस्तच. बरं, मग तुम्ही दोघी जणी एकत्र कधी अभ्यास केला, एकमेकींच्या डिफिकल्टीज सॉल्व्ह केल्या?
1: हो केलंय.
0: अच्छा, म्हणजे एकमेकींना हेल्प केली तुम्ही?
1: हो, पाठांतर केले. तिने माझं रिव्हिजन घेतलं, मी तिचं रिव्हिजन घेतलं.
0: वा छान छान, मस्त. मग आता पुढे पण कंटिन्यू कोर्स करायचा आहे तुला? पुढच्या लेवल कम्प्लीट करणार आहेस का?
1: हो.
0: सगळ्या लेवल पूर्ण करणार आहे?
1: हो.
0: वा, शुभेच्छा तुला.
1: धन्यवाद.
0: बर, आणि फ्लोआला तुला काही थँक्यू म्हणायचं आहे का की ज्यांनी हा कोर्स अवेलेबल करून दिला?
1: हो, जर्मन भाषेला संस्थेला मला त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचं. मला एक नवीन परकीय भाषा शिकली.
0: छान, थँक्यू. तू आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलीस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: हा मॅडम, आता तुमच्याकडे येते. तर मंडळी, नमस्कार. मंडळी, कायराच्या मुख्याध्यापिका सुद्धा आता आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारणार आहोत. तर मृगाली पालव मॅडम, तुमचं देखील खूप स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर आपण मुख्याध्यापिका आहात, त्यामुळे संपूर्ण शाळेची जबाबदारी आपल्यावर आहे. तर ह्या सगळ्या मुलांना सांभाळून शिकवून वेगळ्या वेगळ्या कोर्सेसची ओळख करून देत असताना नेमक्या कशा असतात भावना?
1: असं गेल्या वर्षी साधारण मार्च मध्ये सोनावणे सरांचा फोन आलेला आणि आमच्याच एक माझी दुसरी एक मैत्रीण जे चराटे शाळेतला होत्या सावंतवाडीतल्या, त्यांनी विचारलं, मला फोन लावून माझा नंबर दिला सोनावणे सरांना आणि सांगितलं की तुमची शाळा असे जर्मन भाषेसाठी इच्छुक आहे का, आणि एक भारतीय भाषा शिकायची आहे. तर ते ऐकल्यावर एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी मला मिळते आहे, त्या संधीचं आपण सोनं करूया यासाठी मी लगेच, त्यावेळी मी मुख्याध्यापिका नव्हते, तेव्हा दुसरे सर होते, पण मी सरांना सांगितलं सर असं असं एक प्रोग्राम आहे म्हणून, तर त्यांनी पण लगेच हो म्हटलं, मुलांना विचारलं, मुलं पण हो म्हणाली आणि काहीतरी एक नवीन करूया या हेतून आम्ही ते सोनवणे सरांना सांगितलं चालेल आम्ही तयार आहोत. त्यांनी लगेच आम्हाला त्याची जी माहिती आहे ती व्हॉट्सअपला दिली, कशा पद्धती तिने रजिस्ट्रेशन करायचं, कुठली मुलं निवडायची आणि मुलांना म्हणजे आमच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये वेगळ्या वेगळ्या भाषा शिकण्यासाठी वेगवेगळे हे आहेतच नॉर्म्स आहेत, त्या निमित्ताने म्हटलं एक भाषा नवीन मिळते शिकायला तर शिकूया, मुलं पण खुश होती.
0: वा बर, मग आतापर्यंत किती विद्यार्थी एनरोल झाले या कोर्सला शाळेतले?
1: 18 विद्यार्थी.
0: अरे वा,
1: 6वी 7वीचे आम्ही 18 विद्यार्थी आणि मेन म्हणजे आमचा 100% रिझल्ट आहे. 7 मुलं आमची डिस्टिंक्शन मध्ये आहेत आणि ही एक मुलगी हिचं जिल्ह्यामध्ये फर्स्ट रँक आणि स्टेट लेवलला 9th रँक आहे.
0: अरे वा, मस्त मस्त.
1: सुरुवातीला जरा थोडं रजिस्ट्रेशनच्या वेळी थोडा प्रॉब्लेम येत होता, सोनावणे सरांनी वगैरे मदत केली त्यामुळे ते फार छान झालं. परंतु मे महिन्याच्या सुट्टीमध्ये काय झालं, मुलं घरी होती, काही लिंक आम्ही पाठवल्या पण इकडे रेंज प्रॉब्लेम, ग्रामीण एरिया असल्यामुळे रेंज प्रॉब्लेम होता, पण त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ओपन होत नव्हते. आम्ही काही व्हिडिओ ओपन झाले की त्याचे स्क्रीनशॉट टाकत होतो मुलांना, मग शेवटी मी रिक्वेस्ट केली व्हिडिओ बरोबर पीडीएफ साहित्य सुद्धा जर मिळालं तर बरं होईल, त्यामुळे त्याचा आम्हाला खूप फायदा झाला व्हिडिओ, कारण सगळ्या मुलांना व्हिडिओ दिसत नव्हते, ओपन होत नव्हते लिंक.
0: बर,
1: काही ठराविक मुलं करत होती पण सगळ्या मुलांना त्याचा फायदा मिळत नव्हता आणि त्यावेळी सुट्टी असल्यामुळे आम्ही शाळेमध्ये काही घेऊ शकत नव्हतो. मग ज्यावेळी जून मध्ये शाळा सुरू झाली तेव्हा आम्ही शाळेमध्ये ते सुरू केलं, मुलांना इंटरनेटद्वारे आम्ही व्हिडिओ वगैरे डाउनलोड करून दिले, मुलं ते शिकत होती आणि ज्या मुलांना तेही शक्य नव्हतं त्यांना आम्ही पीडीएफ काढले आणि प्रत्येक मुलाला ते मटेरियल सप्लाय केलं आणि मग त्यामुळे मुलांनी आमच्या चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला आणि ते कायमस्वरूपी राहिलं, म्हणजे पीडीएफ स्वरूपात असल्यामुळे मुलांकडे ते आता साहित्य व्यवस्थित असं आहे, त्यांनी त्याचा अभ्यासासाठी सतत ते वापर करतात.
0: बरोबर,
1: बरं वाटलं, नवीन भाषा काहीतरी शिकावी. आपल्या रोजच्या ज्या भाषा आहेत त्या आपण शिकतोच, मराठी हिंदी इंग्रजी, पण एक परकीय भाषा, हीच मुलं जेव्हा पुढील शिक्षणासाठी जेव्हा परदेशात जातील तेव्हा या भाषेचा नक्कीच त्यांना उपयोग होईल.
0: अगदी बरोबर, छानच. बरं, ह्या इनिशिएटिव्ह बद्दल काय वाटतं तुम्हाला? हा जो कोर्स सुरू केलाय शैलेश लेले सरांनी, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: कोर्स खूप छान आहे, म्हणजे अशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा काही श्रीमंत मुलं स्वतःच्या पैशाने कोर्स करू शकतात, वेगवेगळ्या भाषा शिकू शकतात, पण आमची जी ग्रामीण भागातली मुलं आहेत त्या मुलांना या कोर्सद्वारे, कारण आणि हा कोर्स युट्यूबला सुद्धा असल्यामुळे सगळ्यांना ते पॉसिबल होतं, त्यामुळे हेतू खूप छान आहे.
0: बर, नक्कीच. तर काय वाटतं, म्हणजे परकीय भाषा शिकून मुलांचं भविष्य किती उज्ज्वल आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच, कारण आता दिवसेंदिवस एवढ्या स्पर्धा वाढत आहेत, मुलं नवीन नवीन क्षेत्रामध्ये ज्या ती मोठी होतील, आता आमची शाळा ही प्रायमरी शाळा आहे, परंतु जेव्हा ही मुलं बाहेर जातील 11वी 12वी नंतर तेव्हा त्यांना त्या त्या परकीय भाषेचं ज्ञान घेण्यासाठी, म्हणजे आता हा जर वेगळा कोर्स लावायचा झाला तर त्याला भरपूर फीज आहे, परंतु तुम्ही हा पहिला जो कोर्स आहे तो आम्हाला फी मिळवून दिला त्याबद्दल अगदी तुमचे धन्यवाद. गरीब मजुरीवाल्यांची मुलं आहेत ते एवढे पैसे खर्च करून हा कोर्स करू शकली नसती, पण तो तुम्ही फ्रीमध्ये आम्हाला उपलब्ध करून दिलात, त्यामुळे मुलांना एक नवीन संधी मिळाली आणि ही हे जे ज्ञान आहे ते त्यांच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे, त्यामुळे या कोर्ससाठी आणि तुमच्या संस्थेसाठी खूप खूप धन्यवाद.
0: वा, खूपच छान. तर एकूणच तुमच्याशी दोघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं, दोघींचे अनुभव ऐकायला मिळाले आणि तुम्ही घेत असलेली,
1: मी त्या मुलीच्या पालकांशी बोलले मी तेव्हा तर अक्षरशः त्या आवाकच झाल्या, म्हणजे त्यांना विश्वासच बसेना, आपली मुलगी एवढी जिल्ह्यामध्ये पहिली आली, तिला मेडल मिळालं, खूप आनंद झाला त्यांच्या घरात, मला वाटतं तो दिवस पूर्ण आनंदाचा दिवस होता. फक्त एवढंच एक सांगेन की आमच्या जी बाकीची जी मुलं आहेत जी एक एक मार्काने रँक 2 ला गेली, त्यांना सुद्धा काहीतरी मिळावं असं जरा आम्हाला वाटत होत. म्हणजे समजत तिला गोल्ड मेडल मिळालं तर दोन नंबरला जे आहे तिला निदान रौप्य मेडल किंवा आकर्षक काहीतरी बक्षीस वगैरे जर मिळालं असतं तर मुलांचा उत्साह आणखी वाढला असता.
0: बरोबर.
1: कारण ती एका एका गुणाने मागे लागली.
2: ज्यावेळी मला रिझल्ट कळाला आणि आम्ही त्या मुलीचं कौतुक केलं त्यानंतर तिच्या पालकांना मी आईला फोन लावला. तुला विश्वासच बसला नाही, म्हणजे ती आश्चर्यचकितच झाली की माझ्या मुलीला एवढे मार्क खरोखर. मॅडम खरंच सांगता ना की मस्करी करता. तिला खूप आनंद झाला आणि त्यांच्या घरामध्ये तर जेव्हा बातमी कळाली तेव्हा सगळेच आनंदित होते. सगळ्यांनी तो अभिमानाचा एक क्षण असा त्यांनी सगळ्यांनी स्टेटस लावलेला होता. आमच्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण म्हणजे आणि आमच्या शाळेसाठी सुद्धा तो एक मानाचा मुद्रा होता. तो सावंतवाडी तालुक्यात फक्त तीनच शाळा ह्या सहभागी झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेचा 100% रिझल्ट. त्यामुळे सगळीच लोक आम्ही ज्या ज्या ग्रुपवर हे रिझल्ट टाकला आणि स्टेटस ठेवला त्या सगळी कौतुक करत होती. त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं.
0: छान छान.
2: जाई तर खूप खुश झालेली.
0: छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. आज तुम्ही दोघी इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम. ओके.
0: तर मंडळी आज आपण गप्पा मारल्या कायरा उल्लास जाधव आणि तिच्या शिक्षिका मृगाली पालव यांच्याशी, ज्या आपल्याशी आज जोडल्या गेल्या होत्या. जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक केंद्र शाळा कोलगाव नंबर 1 सावंतवाडी सिंधुदुर्ग या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: विनोद राठोड यांनी गायलेलं अनवर सागर यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे बेखुदी, संगीतकार नदीम श्रवण.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अन्वय यांनी गायलेलं बहार आने तक या चित्रपटामधलं गीत इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी

0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अंगारे या चित्रपटामधलं गीत कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार अन्नू मलिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888. राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 11वा भाग, एक विठ्ठल दोन विठ्ठल, माप मोजणारे संत धनाजी चाट्या. धान्य मोजिता पै एका पंढरीनाथा, धान्य मोजिता पै एका पंढरीनाथा, धनाजीशी अवचित समाधी लागली. एक विठ्ठल म्हणून स्थिर जाहला भाव, तिथे उभा देव धान्य भरी. वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की इथे देवाला मिळवण्यासाठी संसार सोडण्याची ओट नाही. पंढरपूरच्याच पावनभूमीत एका मोठ्या धान्य व्यापाराने आपल्या दुकानात धान्य मोजता मोजता साक्षात भगवंताला अनुभवले. त्या थोर भक्ताचे नाव म्हणजे धनाजी चाट्या. चाट्या म्हणजे त्या काळातील बाजारपेठेतील मोठे धान्य व्यापारी. धनाजीचे दुकान नेहमी धान्याने आणि ग्राहकांनी गजबजलेले असायचे, पण त्यांच्या अंतःकरणात अखंड विठ्ठल नामाची ओढ असायची. धान्य मोजताना एक विठ्ठल दोन विठ्ठल असं म्हणत समाधी लागणं आणि साक्षात देवाने त्यांच्यासाठी चमत्कार करणं ही वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील अत्यंत रंजक कथा आहे. पूर्वीच्या काळी धान्य मोडण्यासाठी शेर, पाऊणशेर किंवा आदली पायली अशी लाकडी वा तांब्याचे पात्र वापरले जायचे. धान्य मोजताना सामान्य व्यापाराचे लक्ष आकड्याकडे किंवा नफ्याकडे असायचे. मापात दांडी मारणे, जास्त पैसे उकळणे या गोष्टी व्यापाऱ्याशी जुळून होत्या. पण धनाजी कोणाचीही कधीही फसवणूक करत नसे. त्यांचे लक्ष धान्याकडे नसून विठ्ठलाच्या चरणाकडे असायचे. ते विठ्ठल नामात इतके गुंग व्हायचे की कधी कधी मोजताना त्यांची गल्लत पण व्हायची. एक पायली दोन पायली असं न मोजता ते एक विठ्ठल दोन विठ्ठल, तर कधी कधी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं मोजमाप करत स्वतःचं देहभान विसरून जायचे. जणू त्यांना समाधी लागायची. एकदा काय झालं, आषाढी वारीचे दिवस होते. पंढरी नगरी भक्तांनी दुमदुमली होती. अशा वेळी एका गरीबाच्या रूपाने स्वतः पंढरीनाथ विठ्ठल धनाजीच्या दुकानात धान्य घ्यायला आले. धनाजींनी नेहमीप्रमाणे माप हातात घेतले, ते धान्यात बुडवले आणि समोरच्या पात्रात ओतताना तोंडातून शब्द काढला, एक विठ्ठल. परंतु त्या दिवशी विठ्ठल या नामाचा उच्चार करताच धनाजीची अवस्था बदलली. त्या ग्राहकाच्या रूपाकडे पाहत असताना त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा पूर आला. ते त्या एक आकड्यावरून आणि विठ्ठल नामावरून तिथल्या तिथे स्थिर झाले. त्यांना बाह्य जगाचे भान नव्हते. त्यांनी डोळे मिटले आणि भक्तीची समाधी लागली. ते समोरच्या पात्रात एकामागून एक धान्य ओतत राहिले ओतत राहिले, पण त्यांच्या मुखातून पुढचा आकडा काही निघत नव्हता. ते फक्त भावविवश होऊन एक विठ्ठल एक विठ्ठल एक विठ्ठल असंच म्हणत होते. दुकानात असलेले नोकर आणि इतर लोक पाहत राहिले की धनाजी एकच मापाच्या किमतीत संपूर्ण पोत आणि कोठा रिकाम करतो आहे. पण तिथे समोर साक्षात भगवंत उभा होता. धनाजीच्या या अथांग आणि निष्पाप भक्तीमुळे एक विलक्षण चमत्कार घडला. गोदामातील धान्य संपत आले तरी समोरच्या त्या ग्राहकाचे पात्र कधी भरलेच नाही. धनाजीचे भंडार संपले नाही. देवाने आपल्या लाडक्या भक्ताच्या एक विठ्ठल या निष्ठेसाठी तिथे अदृश्यपणे धान्याची रास उभी केली. जेव्हा धनाजी समाधीतून भानावर आले तेव्हा समोरचा ग्राहक अदृश्य झाला होता आणि त्यांचे भंडार पूर्वीसारखे पुन्हा गच्च भरलेले होते. विठ्ठलाने आपल्या भक्ताची लाज राखली होती आणि जगाला दाखवून दिलं होतं की जिथे अनन्य भक्ती असते तिथे कधीही कशाचीही कमी पडत नाही. त्यांच्याशी जुळलेली अजून एक कथा कीर्तनकार आपल्या कीर्तनातून देखील सांगतात. एकदा संपूर्ण परिसरात मोठा दुष्काळ पडला. पावसाअभावी शेती सुकली, अन्नधान्याचा तुटवडा झाला आणि गरिबांचे हाल होऊ लागले.
अशावेळी गावातील इतर व्यापारी धान्याचे भाव दुप्पट तिप्पट वाढवून आणि काळा बाजार करून धान्य विकू लागले. लोकांच्या हलाकीचा फायदा घेऊन स्वतःच्या तिजोरा भरण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु विठ्ठल भक्त धनाजींना लोकांचे हे दुःख बघितलं गेलं नाही. त्यांनी जाहीर केलं, माझ्या कोठारात जे काही धान्य आहे ते माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे आहे. त्यांनी आपल्या गोदामाची दारे गरिबांसाठी उघडी केली. ते अगदी अल्पदरात आणि ज्यांच्याकडे पैसे नाही अशा गरजूंना मोफत धान्य वाटू लागले. त्यांच्या या दातृत्वामुळे हजारो गरिबांचे प्राण वाचले. धनाजीच्या या परोपकारामुळे गावातील इतर लोभी व्यापाऱ्यांचा जळफळाट झाला. त्यांचे महागडे धान्य आता कोणी घेईना. धनाजीचे नुकसान करण्यासाठी आणि त्याला समाजात बदनाम करण्यासाठी आता सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन कट रचला. त्यांनी बादशहाजवळ खोटी तक्रार केली की धनाजी चाट्या लोकांची फसवणूक करत आहे. ते गरिबांना धान्य देताना कमी वजनाचे आणि खोट्या मापांचा वापर करून लोकांना देत आहे. तक्रार येताच बादशहाचे अधिकारी आपल्या दळभरासह आणि वजनांच्या पेट्यांसह अचानक धनाजीच्या दुकानाची तपासणी करण्यासाठी आले. दुकानाभोवती लोकांची गर्दी झाली. विनाकारण झालेल्या आरोपाने धनाजीचे कुटुंब घाबरले होते. परंतु धनाजी मात्र शांत होते. त्यांनी आपले हात जोडले, डोळे मिटले आणि मनात विठ्ठलाची आळवणी केली. पंढरीनाथा, मी कधी प्रपंचात अशक्त वागलो नाही रे. आता माझी पत आणि अब्रू तुझ्याच हातात आहे. अधिकारी जेव्हा त्यांचे माप मोडण्याचे आणि वजनाचे दगड तपासू लागले तेव्हा धनाजीचे वजन अचूक होते. अधिकाऱ्यांनी अनेक वेळा तपासणी केली पण प्रत्येक वेळी धनाजीचे वजन अगदी अचूक आणि न्याय्य भरले. चमत्कार असा घडला की ज्या व्यापाऱ्यांनी धनाजीवर खोटा आरोप केला होता त्या तक्रारदार व्यापाऱ्यांचीच मापे आणि वजने जेव्हा उलट तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांच्यात मोठी खोट निघाली. या प्रसंगाने खोट्या व्यापाऱ्यांची तोंड काळे झाले आणि सरकारी अधिकाऱ्यांनी धनाजीच्या चरणी माफी मागितली. देवाने पुन्हा एकदा सिद्ध केले की जो कर्माने प्रामाणिक असतो त्याचे रक्षण करण्यासाठी विठ्ठल स्वतः धावून येतो. जगात कितीही संकट आले तरी आपली निष्ठा त्या एका परमेश्वरावर अढळ असावी आणि जेव्हा समाज संकटात असतो तेव्हा स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्याला मदत करणे हाच खरा वारकरी धर्म आहे. अशा या परम विठ्ठल भक्त एक विठ्ठल म्हणत धान्याचे भंडार भरणारे संत श्रेष्ठ श्री धनाजी चाट्या महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जय जय.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आसमान का रंग बदल रहा था, रात कच्ची पड़ रही थी. कोई पंछी पास के पेड़ से उड़ा और सुबह को लाने आसमान की तरफ निकल गया. वो पुल के उस किनारे पर आकर खड़ी हो गई जहां से अगला कदम जिंदगी का आखिरी कदम था. एक भोले भाले भेड़ के बच्चे ने उसे रोक लिया. गडरिये भटकी हुई भेड़ों को राह दिखाते हैं, ईसा भी यही करते थे. उसका हाथ पकड़ के वो उसे अपने घर ले गया. अरे ताल से पानी सूखा है, आसमान तो नहीं सूख गया? फिर मेघ आएगा, फिर जल भरेगा. चल

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्ती
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सचं साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890. धंदा वाढवायचा आहे पण मोठी रक्कम कुठून आणू? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या. हप्ता कसा भरायचा? अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि उच्च रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळ.
2: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवत आहोत आणि ह्या उपक्रमाच्या द्वारे मंगळवारी दुपारी 12:30 आणि दुपारी 3:15 हे आपण प्रक्षेपण करत असतो. आणि ह्या प्रक्षेपणाचा हेतूच हा आहे की गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी. परंतु तरी सुद्धा ज्यावेळेस वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध होतात की नोटांचा पाऊस, नोटा दुप्पट करून देतो सांगून फसवलंय, हे वाचलं की कुठेतरी खूप नाराजी निर्माण होते, काहीतरी नैराश्य येतं. पण ते नैराश्य फार काळ टिकत नाही आणि असं वाटतं की नाही, आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपण हे प्रक्षेपण करत असतो. गुंतवणुकीच्या शास्त्राचा जर विचार केला तर निश्चितच सरकारच्या ज्या योजना आहेत, नागरी सहकारी बँकांच्या ठेवी या 5 लाखपर्यंत विम्याचं संरक्षण असलेल्या असतात. आणि म्हणून सुरुवातीला किंवा ज्या व्यक्तींना जोखीम नको आहे अशा व्यक्तींनी कमी व्याज असलं तरीसुद्धा सरकारच्या योजनांकडे लक्ष दिलं पाहिजे. मग निवृत्त झाल्यानंतर वरिष्ठ नागरिकांसाठीची जी गुंतवणूक योजना सरकारने उपलब्ध करून दिलेली आहेत आणि सुधारण्यात ती फक्त पोस्ट ऑफिसमध्येच करावी लागत नाही, त्यासाठी बँकांचं सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. आणि म्हणून निवृत्त झाल्यानंतर मिळणारी रक्कम किती आहे आणि त्यापैकी त्या रकमेचे कशा प्रकारे वाटप करायचं, कशा प्रकारे कोणकोणत्या योजनांमध्ये किती पैसा गुंतवायचा, ह्या गोष्टीचा सल्ला गुंतवणूक सल्लागाराकडून घेतला पाहिजे. ज्यावेळेस अचानक रक्कम हाती येते त्यावेळेस त्या व्यक्तीला आपल्या नातेवाईकांची संख्या खूप वाढली आहे असा प्रत्यय येतो. आणि मग अनेक नातेवाईक मला तात्पुरते पैसे उसने द्या, माझ्या मुलीचं लग्नासाठी पैसे लागणार आहेत, मुलाला शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, अशा प्रकारे पैशाची मागणी करतात. आणि ती मागणी केल्यानंतर मग ज्या व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना पैसे दिलेले असतात त्या नातेवाईकाला ते पैसे परत मागता येत नाही. आणि पैसे परत मागायचे ठरवले तर आम्ही काय कुठे पळून चाललो आहे, देऊ ना आम्ही तुम्हाला, तुम्हाला पैशाची काय गरज आहे, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. असे कटू अनुभव अनेक गुंतवणूकदारांनी, अनेक व्यक्तींनी घेतलेले आहेत. म्हणून शक्यतो कोणालाही पैसे उसने देताना तुम्ही वाईटात वाईट काय होईल आणि हे जर पैसे बुडाले तर काय होईल याचा विचार करूनच पैसे दिले पाहिजेत. आणि उगाचच मोठी रक्कम कोणालाही देऊ नये हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगावं लागतं, कारण असे पैसे, अशी तात्पुरती मदत ही केली आणि नंतर पैसे अडकून पडले तर कारण नसताना नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते. म्हणून ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेस निवृत्तीच्या वेळेस मोठी रक्कम हातात येते आणि त्या अगोदर अशी मोठी रक्कम कधीच बघितलेली नसल्यामुळे साहजिकच मग त्या पैशाला हजार वाटा फुटतात. मग अनेक छुपी मागणी जी दबून राहिलेली असते ती मागणी अशी बाहेर येते आणि मग त्यावेळेस एखादं वाहन खरेदी करायचं का, मग जर टू व्हीलर वापरत असेल तर फोर व्हीलर घ्यायची का, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होतात. तर सर्वात प्रथम निवृत्त झालेल्या व्यक्तीने या गोष्टींची जाणीव ठेवावी की आता आपल्याला पगाराचं वेतनाचं दरमहा उत्पन्न मिळणार नाही आणि निवृत्त झाल्यानंतर जेवढा पैसा दरमहा मिळत होता तेवढा सुरुवातीला मिळणं शक्यच आहे असा विचार करून गुंतवणुकीचं नियोजन योग्य केलं पाहिजे. समजा निवृत्तीनंतर सुद्धा एखाद्या ठिकाणी कन्सल्टंट म्हणून राहणं किंवा ज्या संस्थेमधून तुम्ही निवृत्त झाला त्या संस्थेला जर मनुष्यबळाची आवश्यकता असली तर त्यावेळेस त्या व्यक्तीला पुन्हा कामावरती बोलवलं जातं. अशा वेळेस सुद्धा काही काळजी घ्यायची असते आणि ती म्हणजे मग पुन्हा कशा मुद्द्यांवरती त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करायची, मग कॉन्ट्रॅक्ट करायचा का, मग कर्मचारी म्हणून राहायचं का, मग सल्लागार म्हणून राहायचं का, आणि मग सल्लागार म्हणून जर राहिलो तर कशाप्रकारे त्यांच्याकडून सल्ल्याची फी मिळेल, मानधनावरती काम करायचं का, असे अनेक विचार डोळ्यासमोर आले पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. काही व्यक्तींच्या बाबतीत आमचा अनुभव असा आहे की मी आयुष्यभर खूप काम केलं, आता मला कुठलेही काम करायचं नाही आणि आता मला माझ्या आयुष्यातल्या माझ्या राहिलेल्या संधी, माझ्या अपुऱ्या इच्छा त्या मला पूर्ण करायच्या आहेत. कारण जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं की जेव्हा वेळ असतो तेव्हा पैसा नसतो आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा वेळ नसतो. आणि म्हणून हे दुष्ट चक्र जर मोडायचं असेल तर व्यक्तीने निवृत्त झाल्यानंतर, समजा एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड आहे, जरूर त्या व्यक्तीने फोटोग्राफीचा कोर्स करावा, फोटोग्राफी करण्यासाठी कॅमेरा विकत घ्यावा, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे फोटो काढावे, असं ज्या ज्या आपल्या छंदामधून आपल्याला आनंद मिळेल. मग समजा शास्त्रीय संगीत शिकण्याची इच्छा पुरी राहिली असेल, एखादं वाद्यवादन करणं ते शिकायचं असेल, तर अशा सर्व गोष्टी निवृत्त झाल्यानंतर शिकण्याचा प्रयत्न करावा. आणि 25 ते 50 वेळेच्या अभावी आयुष्यामध्ये ज्या गोष्टी करू शकलो नाही अशा सर्व गोष्टी 50 ते 75 ह्या वयात जरूर कराव्या. हा अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक सल्ला आहे, कारण पैशाची गुंतवणूक जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच गुंतवणूक वेळेची गुंतवणूक ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती वेळेची गुंतवणूक चांगल्या प्रकारे केली पाहिजे. काही चांगले ग्रंथ वाचण्यासाठी वेळ मिळाला नसेल तर त्या पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, त्या पुस्तकांची खरेदी केली पाहिजे. नाशिक परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणातील सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, अशा कार्यक्रमांना नोकरी करत असताना जर जाता येत नव्हतं आणि आता पूर्ण वेळ आहे तर अशा वेळेस मग परदेशी चित्रपट बघण्याचा ऊस असेल तर नाशिकमध्ये 2 संस्थांच्या माध्यमातून अनेक चांगले चित्रपट, हे मी त्यांना विनामूल्य म्हणणार नाही तर अमूल्य म्हणेल, अशा प्रकारचे चांगले चित्रपट बघण्याची संधी मिळते. गंगापूर रोडला तर सांस्कृतिक कार्यक्रमांची मक्तेदारी झालेली आहे, थोरात सभागृहापासून तर अगदी गंगापूर रस्त्याच्या प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. अशा वेळेस अशा प्रकारचे कार्यक्रम इतर ठिकाणीसुद्धा होणं आवश्यक आहे आणि मग त्या भागातल्या लोकांनी एकत्र येऊन आणि विशेषतः निवृत्त झालेल्या व्यक्तींनी फक्त ज्येष्ठ नागरिक संघाचीच कामं बघण्याच्याऐवजी अशा प्रकारचे उपक्रमसुद्धा हाती घेतले पाहिजे. आणि उपक्रम जर चांगले असतील तर पैशाचा पुरवठा कधीही कमी पडत नाही. स्वतःहून अनेक व्यक्ती पैसा उपलब्ध करून देतात आणि म्हणून या गोष्टी नाशिक परिसरातलं सांस्कृतिक आरोग्य वाढवण्यासाठी जरूर केलं पाहिजे. त्या त्या परिसरातल्या ज्या बँका असतात अशा बँकासुद्धा चांगल्या कार्यक्रमांना मदत करत असतात आणि म्हणून या गोष्टी झाल्या पाहिजे. पुन्हा मूळ जो विषय आहे आपला गुंतवणुकीचं नियोजन, ते नियोजन करत असताना पैसा हातात आल्यानंतर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये कुठले मोठ्या प्रकारचे खर्च करायला लागणार आहेत, मग एखाद्या घरामध्ये लग्न कार्य असतं, एखाद्या काही वेळा जी जुनी जागा असते ती कमी पडू लागते, अशा वेळेस मग घर बदलण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि घर बदलायचं म्हटल्यानंतरसुद्धा पैशाची मोठ्या प्रमाणात गरज भासते. या ठिकाणी पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे आणि तो म्हणजे जुन्या इमारतींचं पुनर्विकसन, म्हणजे ज्याला आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो. अशा वेळेस नाशिकमध्ये अनेक इमारती अशा आहेत की त्या इमारतींमध्ये एखाद्या दुसऱ्या फ्लॅट ओनरमुळे त्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंटचं काम हे अडखळलेलं आहे आणि मग मला इतकाच पैसा मिळाला पाहिजे तितकाच पैसा मिळाला पाहिजे असा विचार करताना आज मिळणारे पैसे त्यामध्ये 25% जरी 5 वर्षानंतर वाढ झाली तरीसुद्धा तिथे आर्थिक नुकसान झालेलं असतं हे अनेक लोकांना समजत नाही. वेळच्या वेळी इमारतीचं पुनर्वसन होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि अशा वेळेस आर्थिक निर्णय गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने घेऊन ते निर्णय राबवले पाहिजेत असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
3: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
4: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
3: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी.

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्स रे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर

गॅलेक्सी प्राईड, जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420454700 या नंबरवर.

0: टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: काय सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500।
10: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे एकच प्याला या नाटकातलं, VS गुर्जर यांचं, बालगंधर्व यांच्या आवाजात।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राग कल्याण. ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला हा राग, राग कल्याण.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत विश्वनाथ बागुल यांच्या आवाजात. गोविंद बल्लादेवल यांचं नाट्यपद. हे पद आहे संशय कल्लोळ या नाटकातलं.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संन्यस्त खडग या नाटकातलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाट्यपद मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात आता ऐकूया सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे गोविंद पटवर्धन यांनी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 21. समग्र भारत वर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. व्यास महर्षी वा महर्षी व्यास असाच उल्लेख कुठेही वाचावयास मिळतो. मग प्रश्न असा पडतो की ऋषी व महर्षीत फरक काय? शब्द कल्पद्रुम नावाचे ग्रंथात ऋषी शब्दाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. ऋषती प्राप्नोती सर्वान मंत्रान, ज्ञानेन पश्यती संसार पारम वा स ऋषी. जे कष्ट करतात, सर्व मंत्र मिळवतात, मानव मात्रांचे कल्याणासाठी, केवळ विशिष्ट जातीवर्गासाठी वा धर्मवर्गासाठी नाही हे समजून घ्या. आणि स्वतःचे ज्ञानाने संसाराच्या पलीकडील म्हणजे भविष्यातील संभाव्य घटनांचा वेध घेऊ शकतात ते ऋषी. अशा ऋषींचे ऋषी चार्वाक वालखिल्य इत्यादी. दोन, महर्षी वेदव्यास अत्री भारद्वाज जमदग्नी इत्यादी. तीन, राजर्षी विदेही जनक महाराज सीतेचे वडील. चार, देवर्षी नारद इत्यादी. आणि पाच, ब्रह्मर्षी प्रथम वसिष्ठ नंतर विश्वामित्र असे पाच प्रकार आहेत व हे उत्तरोत्तर श्रेष्ठत्व धारण करतात. योगेश्वर कृष्णाने अर्जुनास निमित्त करून समग्र जगतास जे सांगितले ते पुढील प्रमाणे. ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविधैहि पृथक ब्रह्मसूत्र पदश्चैव हेतुमद्भिर विनिश्चितैहि. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ वेळा सांगितले आहे. निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तिसंगत ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. असे ऋषी वर्णन जेव्हा प्रत्यक्ष योगेश्वर गातो तेव्हा ऋषी किती मोठे ही कल्पनाच केलेली बरी. आणि अशा मोठ्या ऋषींना खोटे ठरवण्याची ताकद तीही दुसऱ्या संस्कृतीचे लोकांनी कान भरल्यावर आम्ही ठेवतो व चुकीचे वागतो तर आम्ही ऋषींपेक्षा खरंच मोठे आहोत ना? आणि मग एखादा कोरोनाचा गुगली तो टाकतो आणि नररूपातील पशूंचा भार एकदम कमी करतो. सांगणे एवढेच की ऋषी खरंच मोठे आहेत त्यांचं ऐकावं. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. हे जे सर्व उपनिषद रूपी गायीचे दोहन करून श्रीकृष्णाने जे गीतारूपी सार वत्स पार्थास पाजले ती उपनिषदे ही ऋषींचीच देणगी. पण ती वाचल्यावर पैका थोडीच मिळतो. अधिभौतिकवाद वा विज्ञान शरीराचे चोचले पुरवते आणि अध्यात्म मन नावाचे इंद्रियास पुष्ट करते, भावजीवन पुष्ट करते, मनास सुदृढ करते, मनाचे रंजन करते, मनावर बुद्धीचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते, मन अविचल बनवते आणि समर्पणाची विचारधारा पल्लवित करते. हे कधी समजावे माझ्या देवबांधव वा देशबांधवांना? विनंती इतकीच. व्यासस्मृती व इतरही स्मृती वाचनीय आहेत, वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू. इत्यलम, धन्यवाद.
2: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा.
1: कॉल करा 91300 20888.
3: अजनबी या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार अन्नू मलिक आणि गायक स्वर आहे उदित नारायण, सुनिधी चौहान, सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा.

देव कोहली यांची गीतरचना आता ऐकूया. इश्क या चित्रपटामधली गायक स्वर आहे अभिजित, कविता कृष्णमूर्ती, पौर्णिमा, सुदेश भोसले आणि उदित नारायण यांचा, संगीतकार अन्नू मलिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरची गीतरचना आपण ऐकणार आहोत समीर यांची अलका याज्ञिक यांनी गायलेली आणि हे गीत आहे बीवी हो तो ऐसी या चित्रपटामधलं गीताला संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी दिलंय

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना. या गीताला संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात अपना देश या चित्रपटामधलं.

संध्या, ओळख रागांची मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
8: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
7: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी.
9: हॅलो बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे प्रथमा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गोष्टी गणपती बाप्पाच्या. आज आपण गणपती बाप्पाची आणि चंद्राची एक छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत. एकदा श्री गणेश आपल्या आवडीचे मोदक पोटभर खाऊन उंदरावर बसून आपल्या लोकांकडे जात होते. वाटेत अचानक एक साप समोर आला, त्यामुळे उंदीर अडखळला, परिणामी गणपती बाप्पा जमिनीवर पडले. हे आकाशातून चंद्रदेव पाहत होते आणि त्यांना गणपतीच्या पडण्यावर हसू आले. चंद्राला आपल्या सौंदर्याचा आणि रूपाचा फार अभिमान होता. चंद्राने गणपतीची खिल्ली उडवली आणि त्यांना हसले चंद्राच्या या अरेरावीमुळे आणि उपहासाने संतापून गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला की तुला तुझ्या रूपाचा जो अहंकार आहे तो नष्ट होईल, आजपासून तू काळा पडशील आणि जो कोणी तुझे तोंड पाहिल त्याला विनाकारण कलंक लागेल. गणपतीच्या शापामुळे चंद्र काळा आणि क्षीण होऊ लागला. चंद्राची अवस्था पाहून सर्व देव आणि ऋषींनी गणपतीची क्षमा मागितली. चंद्रालाही आपली चूक समजली आणि त्याने पश्चाताप केला. तेव्हा गणपती बाप्पाने उमाप दिला की हा शाप पूर्णपणे मागे घेता येणार नाही, परंतु याचे निवारण होईल. बाप्पा म्हणाले की चंद्र वर्षभर हळूहळू क्षीण होईल आणि पुन्हा वाढेल. तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चुकून चंद्राचे दर्शन घेईल त्याला मात्र त्या वर्षी खोटा कलंक लागेल. पण जर त्याने श्रीकृष्णाची ही कथा ऐकली किंवा स्यमंतक मण्यांची कथा वाचली तर तो कलंकमुक्त होईल. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहत नाही. या कथेतून आपल्याला काय समजतं बरं? अहंकार किंवा गर्व करू नये. आपल्याकडे असलेल्या रूप, पैसा किंवा बुद्धीचा कधीही गर्व करू नये. चंद्राला त्याच्या सौंदर्याचा गर्व होता जो एका क्षणात नष्ट झाला. आणि आणखी एक, कोणाच्याही परिस्थितीवर हसू नये. कोणी अडचणीत असेल, पडले असेल किंवा कोणामध्ये काही कमतरता असेल तर त्याची चेष्टा करू नये. तर मित्रांनो, ही होती छोटीशी गोष्ट. आता आपण उद्या भेटूया गणपती बाप्पाच्या नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि बरं का मित्रांनो, रेडिओ विश्वासचं ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे. या ॲपद्वारे तुम्ही असेच मनोरंजक कार्यक्रम जगभरातून कुठेही ऐकू शकता. तेव्हा नक्की डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 रेडिओ.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते।
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट।
1: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. 7:30 आपण गोष्टी गणपती बाप्पाच्या हा कार्यक्रम ऐकणार आहोत, सादरकर्ती आरजे प्रथमा. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादरकर्त्या प्रांजली आफळे. 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: श्रोतेहो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त प्रज्ञाताई सोनांबेकर यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजचा आपला श्लोक क्रमांक 175.

विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, ज्या क्षणी ब्रह्मदेवाने आपल्याला जन्माला घातले त्या क्षणी पुढे जे होणार असते ते सर्व आपल्या कपाळावर लिहिले जाते, असा प्रारब्धाचा सिद्धांत आहे. पूर्वीच्या काळी अशी समजूत होती की जन्म झाल्याच्या 5व्या दिवशी रात्री कधीतरी सटुवाई येते व बाळाच्या कपाळावर प्रारब्ध लिहून जाते. मग ही सटुवाई कोण? तर ती ब्रह्मदेवाची दूत होती, असा त्याचा अर्थ होतो. मग ब्रह्मदेवालाही आयुष्य आहे, उत्पत्ती स्थिती लय आहे. त्याने केव्हा उत्पन्न व्हावे, किती काळ काम करावे आणि केव्हा संपावे हे लिहिणारा सुद्धा कोणीतरी देवादिदेव आहे.

जगाच्या संहाराची म्हणजे प्रलयाची वेळ आली ना की शंकर हे जग जाळून टाकतात. ब्रह्मा, विष्णू, महेश या उत्पत्ती, स्थिती, लयाच्या देवता आहेत. ही ईश्वराची तीन रूपे आहेत आणि ईश्वराचे अस्तित्व ब्रह्मामुळे आहे. पण जेव्हा शंकराचा शेवट होईल तेव्हा त्यांना कोण जाणार? त्यामुळे परी शेवटी शंकरा कोण जाळी असा अवघड प्रश्न समर्थ इथे विचारतात. श्रोते हो, ईश्वरा पलीकडे असलेले जे ब्रह्मतत्व आहे त्याकडे आपले लक्ष वेधण्याचे काम समर्थ या श्लोकात करीत आहेत. समर्थ म्हणतात, तुटेना फुटेना कदा देवराणा. तो देवराणा म्हणजे राम, तो कधीच तुटत नाही, फुटत नाही. श्रोते हो, समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश हे जरी आपल्यासाठी मोठे देव असले ना तरी पण ते नाशवंत आहेत. त्यांच्याही वर एक आहे, ते म्हणजे परब्रह्म.

म्हणजे श्रीराम तोच खरा, तो अविनाशी आहे, म्हणूनच समर्थ म्हणतात त्या रामाला शोधा, त्या रामालाच शोधा। जय

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, गणेशोत्सवाच्या पूर्ततेकडे सध्या आपण हळूहळू वाटचाल करतो आहोत. काही दिवसांपूर्वी विराजमान झालेला गणपती बाप्पा बघता बघता आता 9व्या दिवसांपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि याच अनुषंगानं रेडिओ विश्वास सुद्धा नाशिक मधल्या गणपती मंदिरांची विशेष माहिती देणारी मालिका घेऊन सगळ्या रसिकांसाठी हजर झालेली आहे. आजचा 9वा दिवस आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या नाशिक मधल्या इच्छामणी गणपती मंदिराबद्दल. श्रोते हो, इच्छामणी गणपती मंदिर हे आपल्या नाशिक मध्ये अर्थात नाशिक रोड इथल्या उपनगर भागात आपल्याला बघायला मिळतं. जाणून घेऊया याच गणपती बाप्पाचा इतिहास. श्रोते हो, इच्छामणी गणपती मंदिराची स्थापना 1986 चैत्र पाडव्याला झाली. दादा महाराज जोशी यांनी विविध ठिकाणी 25 मंदिरं बांधण्याचा संकल्प केला होता आणि त्यानुसार आजपर्यंत भारतातल्या बहुतेक ठिकाणी मंदिरं उभारण्याची संकल्प पूर्ती झालेली आहे. नाशिकचं मंदिर बांधण्या अगोदर दादा महाराजांनी मध्य प्रदेशातल्या धार, महाराष्ट्रातल्या शिरपूर, नंदुरबार, धुळे इथली मंदिरं पूर्णत्वाला नेली. नाशिकचं मंदिर हे त्या शृंखलेतलं 8वं मंदिर मानलं जातं. इच्छामणी मंदिराबद्दल बोलायचं झालं तर हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिरासमोर प्रशस्त असा सभा मंडप आहे. या मंडपात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात ज्यामध्ये प्रवचन, कीर्तन, भजन, व्याख्यान यांचं आयोजन केलं जातं. मुळातच या मंदिरात स्वच्छतेवर अधिक भर दिला जातो आणि म्हणूनच सभा मंडपात प्रवेश करताच भक्ताला कायम प्रसन्नता मिळते. इच्छामणी या मंदिराला भव्य आवार सुद्धा बघायला मिळतं. अत्यंत सुटसुटीत असं हे मंदिर बांधलेलं असून कितीही गर्दी झाली तरी भाविकांना इथं कुठलाही त्रास होत नाही. सभागृहासमोरच मंदिर आहे. 10 पायऱ्या चढून गेल्यानंतर पांढऱ्या संगमरवरातल्या कासवाचं दर्शन होतं. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या रांगा इथं करण्यात आलेल्या असून मंदिरात प्रवेश करताना मधोमध विभागणी केलेली असल्यामुळे सगळ्यांना शांततेत दर्शन घेता येतं. मूळ मंदिर हे बाहेरनं चौकोनी दिसत असलं तरी हा गाभारा अष्टकोनी बांधण्यात आलाय. 8 दिशांपैकी पूर्वेला देवाचं मुख असून गाभाऱ्यात नैसर्गिक उजेड येण्यासाठी अग्नेय आणि ईशान्य दिशेला जाड काचेच्या भिंती तयार करण्यात आल्यात. मुख्य गणपती बाप्पाची मूर्ती 3 फूट उंचीवर असून मंदिरात शेवटी उभ्या असलेल्या भाविकाला सुद्धा गणपतीचं अतिशय व्यवस्थित दर्शन घडतं. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूकडनं मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. प्रदक्षिणेचा मार्ग मोठा असल्यामुळे इथे भाविकांना व्यवस्थित आणि शांतपणे आराधना करता येते. मंडळी, आता जाणून घेऊया इच्छामणी गणपतीच्या या मूर्तीबद्दल. संगमरवरातली सुबक आणि पांढरी शुभ्र अशी विलोभनीय मूर्ती भाविकांना कायमच एक वेगळी आध्यात्मिक आणि आत्मिक शांती देते. मूर्तीच्या हातात विविध आयुध आहेत. एका हातात परशू असून दुसऱ्या हातात पाश आपल्याला बघायला मिळतो. तिसऱ्या हातात मोदक तर चौथा हात आशीर्वाद देणारा आहे.

ही मूर्ती खास राजस्थानहून बनवून आणली आहे असं सांगण्यात येतं. मूर्ती संगमरवरी शुभ्र पाषाणातली असून मूर्तीचे डोळे विलक्षण सुंदर आहेत. गणेशोत्सवात या मंदिराला वेगळी झळाळी प्राप्त होते. मूर्तीच्या बाजूला महिरप असून तिला फुलांनी सजवण्यात येतं. गणपतीच्या आजूबाजूला संगमरवरी रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत आणि त्याचबरोबर गणपती समोर रिद्धी सिद्धी असणारी उत्तर महाराष्ट्रातली ही एकमेव मूर्ती असावी असं जाणकार सांगतात. समोर काळ्या पाषाणातला सुबक मूषक आहे. मूषकाचे पुढचे दोन पाय वर असून गणपतीच्या सेवेसाठी तो सिद्ध असल्याचं जाणवतं. या मंदिरात दरवर्षी पाडवा ते रामनवमी असा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात विविध वक्त्यांची व्याख्यानं आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात येतं. अनेक नामवंत कीर्तनकार विभूती या महोत्सवाला हजेरी लावतात. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात, सामाजिक कार्यक्रम करण्यात सुद्धा मंदिर कायमच पुढे असतं. तर असं सगळ्यांच्याच नवसाला पावणारं आणि शांतता, आत्मिक समाधान देणारं हे नाशिक मधलं इच्छामणी गणपतीचं मंदिर. मंडळी, आज 9वा दिवस आहे गणेशोत्सवाचा. बघता बघता उद्या गणरायाला निरोप देण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. पण अर्थातच पुढच्या वर्षी तो असाच वाजत गाजत आनंदानं, उत्साह, शांतता आणि प्रेम घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे रेडिओ विश्वासच्या उद्याच्या मालिकेत आणखीन एका नवीन गणपतीची माहिती जरूर ऐका. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आय एम पी एस सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोअर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
7: दिल पुकारा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांना प्रांजलीचा मनपूर्वक नमस्कार. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काही स्वप्न गीते. आपल्यातल्या प्रत्येकाला स्वप्ने पडतात ही गोष्ट कोणीच अमान्य करणार नाही. ती का पडतात, ती तशीच का पडतात याची उत्तरे आपण शोधतो पण ती मिळत नाहीत. आणि काहीही असले तरी माणूस स्वप्नापासून कधीच दूर जाऊ शकत नाही.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये आताच आपण एक अत्यंत सुरेल असं गीत ऐकलं, आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं. गायलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी, लिहिलं होतं जगदीश खेबोडकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. मित्रांनो, एक म्हण आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आपल्या मनातील विचार, भावना, प्रतिमा, संवेदनाच आपल्याला स्वप्नात दिसतात. झोपेत मनुष्याचे सर्व अवयव स्थिर असतात, अशा वेळी फक्त मनाची गती मात्र तीव्र असते. दिवसभर कामात व्यस्त असलेल्या मनाच्या हालचाली झोपेत अत्यंत वेगाने चालतात आणि एकच नाही तर अनेक विचार एकाच वेळी एकत्रित येऊन असंबद्ध अशी स्वप्ने माणसाला पडतात. म्हणूनच त्याचा अर्थ आपण लावू शकत नाही.

करा. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास, वरती आपण ट्यून केला आहे 90.8. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकत आहोत काही मराठी स्वप्न गीत. आताच आपण जे गीत ऐकलं ते लिहिलं होतं म पाम भावे यांनी, संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी आणि गायलं होतं आशा भोसले यांनी. मित्रांनो, हे सुरेल असं भावगीत होतं. मित्रांनो, माणूस झोपेत नको ती स्वप्ने बघतोच, पण दुसऱ्या प्रकारची स्वप्ने म्हणजे जागेपणी बघितलेली स्वप्ने. स्वप्नांची अडचण ही असते की जी स्वप्ने आपण जागेपणी बघतो ती प्रत्यक्षात मात्र कधीच येत नाहीत. अर्थात हे विधानही पूर्णपणे बरोबर नाही. माणसाची स्वप्ने मोठी असतात, ती पूर्ण करण्याचा तो जीवापाड प्रयत्न करतो, पण बऱ्याच वेळी ती पूर्ण होत नाही. अर्थात यालाही अपवाद आहेतच.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात एक अत्यंत तरल भावगीत परत एकदा आपण ऐकलत. वंदना विटणकर यांनी लिहिलं होतं, अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं होतं आणि हे गीत गायलं होतं कृष्णा कल्ली यांनी. परिकथेतील राजकुमार किंवा राजकुमारी प्रत्यक्षात भेटावी अशी तर प्रत्येक तरुण तरुणीची इच्छा असते, पण आयुष्याची शोकांतिका ही असते की ज्यांना परिकथाच माहीत नाहीत त्यांना परिकथेतील राजकुमार राजकुमारी मिळते, आणि ज्यांना परिकथा माहीत आहेत त्यांना मात्र असा राजकुमार राजकुमारी नशिबात येऊ शकत नाही. मित्रांनो, यालाच जीवन ऐसे नाव.

दिल्ली पुकार या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं आशा भोसले यांनी गायलेलं, गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं जिव्हाळा या चित्रपटातलं अजून एक नितांत सुंदर गीत. आजच्या कार्यक्रमात आपण बोलत आहोत स्वप्नांबद्दल. मित्रांनो, पूर्वीच्या काळी स्वप्नावरून भविष्यातील घटनांचा अंदाज लावता येतो असे म्हटले जात असे, पण मानसशास्त्राने हा विचार म्हणजे अंधश्रद्धा आहे असे सांगितले आणि ते बरोबरच होते. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाला पडणारी स्वप्ने वेगळी, व्यक्ती तितक्या प्रकृती, या म्हणीनुसार व्यक्ती तितकी स्वप्ने असंही म्हणता येईल.

मित्रांनो, दिलने पुकारा आपण ऐकत आहात. आपण ट्यून केलेलं आहे 90.8 रेडिओ विश्वास. मी आहे प्रांजली तुमच्यासोबत. आत्ताच आपण अजून एक नितांत सुंदर गीत ऐकलं, जे गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी, लिहिलं होतं अशोकजी परांजपे यांनी, आणि संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्के यांनी. आपला पाय जोरात घसरलाय आणि आपण जोरात पडतोय असं स्वप्न तुम्हाला पडलंय? सगळं काही चोरीला गेलंय, आता आपलं काहीच राहिलेलं नाही असं स्वप्न तुम्हाला पडलंय? या स्वप्नानंतर परत जाग येते आणि हे सगळं खोटं आहे हे समजल्यावर अत्यंत हायसं वाटतं. असं माझ्या स्वतःच्या बाबतीत खूप वेळा घडलंय. तुमच्या बाबतीत असं काही घडलंय? नक्की आठवून पहा. जाग आल्यावर स्वप्न खरं तर आठवतच नाहीत, पण अशी स्वप्न नक्की आठवतात. आणखी एक स्वप्नाची गोष्ट आहे शेख चिल्लीची. जी फांदी कापायची त्याच फांदीवर बसून भविष्यातली स्वप्ने बघता बघता शेख चिल्ली फांदी कापून टाकतो आणि पडून जातो. मित्रांनो, जागेपणीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही गोष्ट अतिशय लागू पडते. जागेपणी स्वप्न जरूर बघावीत मित्रांनो, पण स्वतःला ताब्यात ठेवून परिस्थितीचा विचार करून अंथरूण पाहून पाय पसरावे तसं. मित्रांनो, स्वप्न नक्की बघा, मोठी स्वप्न बघा, पण पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करा. तर नक्कीच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ऐकत राहूया, ऐकवत राहूया रेडिओ विश्वास, आणि भेटत राहूया दर मंगळवारी याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दिलने पुकारा.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे गुलजार यांची. गीताला संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज यांनी गायलेलं इंडिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आखिर क्यों या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिला आहे राहुलदेव बर्मन यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं मन्नाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकूयात शैलेंद्र यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं आहे

आते क्यों नहीं? जाओ जाओ जाते क्यों नहीं? फूल सा रुख और शबनम।

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहेरी.

0: शोभिवंतदागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जॉनी आय लव्ह यू या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत शकील बदायनी यांची ही गीतरचना संगीत दिला आहे रवी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दो बदन या चित्रपटामधलं

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं। फारुख कैसर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, आणि हे गीत ऐकूयात इन्साफ या चित्रपटामधलं।

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन. चित्रपट चाचा जिंदाबाद.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: गुलजार यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरामध्ये. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे घर.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना. हे गीत ऐकूया बरखा बहार या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: पर्स और कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: निकाह या चित्रपटामधलं हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं महेंद्र कपूर आणि सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मुकेश यांनी गायलेलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं संगीत दिलं आहे नौशाद यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत टांगेवाला या चित्रपटामधलं

0: झाला.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
1: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक थे रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16

शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला. आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दावत या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे बिपिन बाबुल यांनी।

0: ललित नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ऐलान या चित्रपटामधलं गीत. फारुख कैसर यांची शब्दरचना ऐकूया शारदा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: प्रेमरोग या चित्रपटामधलं संतोष आनंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, सुधा मल्होत्रा आणि अनवर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं. इंदिवर यांची गीतरचना आणि संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अधिकार या चित्रपटामधलं.

हे गीत आपण ऐकणार आहोत जल महल या चित्रपटामधलं. मजरुआ सुलतानपुरी यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।
2: राजकुमारी आणि मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत बावरे नयन या चित्रपटामधलं, संगीतकार रोशन।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. हे गीत आहे नैना या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: अरमान या चित्रपटामधलं कुलवंत जाने यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, महेंद्र कपूर आणि मिन्नो पुरुषोत्तम यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

0: ਕੇ ਬਾਰਾ ਮਿਲੇ ਮੈਂ ਤੇ ਮੇਰਾ ਤਨ ਮਾਹੀ ਜਿਵੇਂ ਵਿੱਚ ਵੱਡਣਾ ਦੀ ਜੋੜੀ
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार सचिन देवबर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात रफ्तार या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात आवारा बाप या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे एम जी हसमत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत ऐकूया गुलाम बेगम बादशाह या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं दस्तक या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार मदन मोहन.

बार परों से हल्की हल्की हल्की हल्की।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीत दिलं आहे हंसराज भाई यांनी आणि चित्रपट दो आंखें.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आनंद बक्षी यांचं बद और बदनाम. या चित्रपटामधलं सुरेश वाडकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

अंदाज या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत.

हे गीत आपण ऐकणार आहोत एक नई पहेली या चित्रपटामधलं येसुदास यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अनोखी पहचान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत माय लव्ह या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: हो मुझे देख कर आपका।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500।

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नाही
1: यार. दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: तेरी जय हो.
3: अरे क्या फिर.

0: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि

कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

पण सुरुवात नव्या स्वप्नांसाठी. विधवा, घटस्फोटीत परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक प्रत्येक गरजेला तत्पर.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

आर्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: अनुल्याच्या मनातील गूज आईला नाही कळणार तर कुणाला. तुकया आणि पांडुरंगाचं तेच नात, कधी भवभुक्तीचा उत्कट हट्ट तर कधी आत्मानंदाचे महासुख अनुभवल्याची अपार कृतज्ञता. अंतरंगाच्या अनेक रंगछटांची गुंफण एकाच वेळी वेल्हाळ होऊन प्रगटते आणि त्यातूनच गुण गायीने आवडीने हे प्रेम पिसे तरळू लागते.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळ

फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.